रामकृष्ण हरी। माणसाची सगळ्यात वाईट सवय म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट कायमची हवी असते। माणसं कायमची नाती, कायमची आनंद, कायमचा सगळं काही कायम राहावं असंच त्याला वाटतं। पण आयुष्याचं खरं सत्य वेगळंच असतं। इथे काहीही कायमचं नसतं, ना माणसं, ना नाती, ना भावना, ना परिस्थिती। जे आज आहे ते उद्या नसेल, आणि जे आज नाही ते कदाचित उद्या असेल। म्हणून आयुष्यात एक गोष्ट शिका, जास्त धरून ठेवू नका, जास्त अपेक्षा ठेवू नका, जे आहे ते मनापासून जगा। कारण बदल हा आयुष्याचा एकमेव कायम नियम आहे। कायम बदल हा हवाच, नाही का? रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 14 ऑक्टोबर हा दिवस मानवी प्रतिष्ठा आणि जागतिक गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शतकानुशतकं उपेक्षित राहिलेल्या बांधवांना स्वाभिमान, समता आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवणारी ही जगातली सर्वात मोठी शांततापूर्ण सामाजिक क्रांती होती. आज या ऐतिहासिक घटनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. जागतिक मानक दिन. जागतिक स्तरावर वस्तू आणि सेवांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी मानकं किती महत्वाची आहेत याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थांतर्फे दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर क्रांतिकारकाची जयंती आणि भारताच्या झुंजार खेळाडूचा वाढदिवस आहे. क्रांतिकारक लाला हरदया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आंतरराष्ट्रीय पाठबळ देणारे महान क्रांतिकारक, विचारवंत आणि परदेशात स्थापन झालेल्या गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाळ यांची आज जयंती. ऑक्सफर्ड विद्यापीठाची मोठी शिष्यवृत्ती नाकारून त्यांनी देशसेवेचा खडतर मार्ग निवडला होता. गौतम गंभीर. भारतीय क्रिकेटमधील लढाऊ बाण्याचा खेळाडू, 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात अंतिम सामन्यात मोलाची खेळी करणारा भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आज त्यांचा 45वा वाढदिवस साजरा करत आहेत. गरजूंना अन्न पुरवण्यासाठी त्यांची फाउंडेशन करत असलेलं सामाजिक कार्यही तितकंच कौतुकास्पद आहे. आजचा मनभावन सुविचार. माणसाच्या आयुष्याचा दर्जा त्याच्या जन्मावरून किंवा संपत्तीवरून नव्हे तर त्याच्या अंतर्मनातील स्वाभिमान, समता आणि करुणेवरून ठरत असतो. लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या हक्कांवर आणि कष्टांवर विश्वास ठेवून ताठकण्याने उभे राहा, कारण जो स्वतःचा आदर करतो संपूर्ण जग त्याच्या समोर नतमस्तक होतं. आणि आजची बोधकथा 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. श्रावस्ती नगरीत सुनीत नावाचा एक तरुण रस्त्यावरील कचरा आणि घाण साफ करण्याचं काम करायचा. त्या काळातील समाजाने त्याला इतकं हीन लेखलं होतं की त्याची सावलीही पडू नये म्हणून लोक त्याला हाकलून लावायचे. एके दिवशी पहाटे सुमित रस्त्यावर झाडू मारत असताना समोरून साक्षात तथागत गौतम बुद्ध आपल्या भिक्खूंसोबत शांत चालीने येताना दिसले. बुद्धांचे ते शांत आणि तेजस्वी रूप पाहून सुनीत घाबरला. माझी सावली या महामानवावर पडली तर मोठा अपराध होईल या भीतीनं तो झाडू हातात धरून एका जुन्या भिंतीच्या कोपऱ्यात थरथर कापत उभा राहिला. पण घडले भलतेच. बुद्धांनी त्या भिंतीच्या कोपऱ्याकडे वळून पाहिलं आणि ते सरळ सुनीतच्या दिशेने चालू लागले. सुनीत हात जोडून रडू लागला. भगवान, मी अस्वच्छ आहे, मी हीन जातीचा आहे, माझ्याजवळ येऊ नका. तेव्हा करुणामूर्ती बुद्धांनी अत्यंत मायेने सुनीतच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले, सुनीत, तू रस्ता स्वच्छ करतोस, तू समाजाची घाण दूर करतोस. घाण साफ करणारा हात कधीही अपवित्र असू शकत नाही. या जगात कोणाचाही जन्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. ज्याच्या मनात करुणा आणि कर्मात शुद्धता असते तोच खरा श्रेष्ठ असतो. सांग, तुला ज्ञानाच्या मार्गावर चालायचंय का? सुनीतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या समाजाने त्याला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली होती त्याच समाजात जगाच्या गुरूंनी त्याला छातीशी लावलं होतं. बुद्धांनी त्याला संघात घेतलं आणि तोच सुनीत पुढे जाऊन एक महान ज्ञानी अरहंत बनला. तात्पर्य हेच, कोणत्याही माणसाला त्याच्या कामावरून किंवा पार्श्वभूमीवरून कधीही हीन लेखू नका.
प्रत्येकाचा स्वाभिमान जपणं आणि प्रत्येकाला प्रेमानं सामावून घेणं हीच खरी माणुसकी आहे. आज 14 ऑक्टोबरचा हा बुधवार आपल्याला दोन गोष्टी शिकवतो. मानक दिन आपल्याला सांगतो की आपल्या कामाची गुणवत्ता सर्वोत्तम असावी, तर धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याला सांगतो की आपल्या अंतर्मनातील माणुसकी सर्वोत्तम असावी. तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प जरूर करूया. पहिला म्हणजे आज दिवसभरात आपल्या घरात काम करणाऱ्या, परिसरात झाडणाऱ्या किंवा ऑफिसमधील साध्या कर्मचाऱ्यांशी बोलताना अत्यंत आदराने आणि चेहऱ्यावर गोड हसू ठेवून बोला. त्यांना कष्टाचा सन्मान द्या. आणि दुसरा म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची कास धरा. रोज किमान 10 मिनिटं एखादं चांगलं पुस्तक वाचण्याचा संकल्प करा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विशाल हृदयात आणि सर्वांप्रती असलेल्या समतेच्या भावनेत असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते। परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही। लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असेही म्हणता, तर आधी आपल्या विकारांवर मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा। तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल। तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका। तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात। स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही। लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात। तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल। मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे। आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हाती असणार। आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो। सात्विक कृत्य चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट। एक वेळ वाईट कृत्य परवडले केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले की यात त्याने काय केले, परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली, हे ऐकून मला वाईट वाटते। इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो। परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी। आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस। नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे। आजचे बोधवचन: आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे। जानकी जीवन स्मरण।

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरामध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे। त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टीनाचे पत्रे याचाही वापर करता येईल। परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टीनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे। त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासरं, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे। आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बाबा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे। पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. ह्यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळे जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. ह्या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. याबाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

भाग 105 बा तथागता संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे असे तू म्हणालास. लोभाने किंवा तकलादू विकारांनी प्राप्त होत नसतो संतोष. इच्छा आणि तृष्णा यांच्या विरक्तीतून प्राप्त होतो संतोष. तू अनित्यतेच्या सिद्धांताला केलेस उद्धृत आणि त्याचे सत्यान्वेषी महत्व पटवून दिलेस. प्रतिक्षण उदय आणि व्यय होणारा सिद्धांत तू मांडलास आणि संपूर्ण विश्वाची संरचना तुझ्या संशोधनाने स्पष्ट झाली. कर्माला तू नैतिकतेचा आधार मानलेस. त्यातून धम्म प्रवाह विकसित केलास. तू कल्पनेतल्या गोष्टी आणि वास्तवातल्या गोष्टी स्पष्ट केल्यास सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून तू संबोधलेस. त्यामुळे तुझ्या तत्वज्ञानाचे स्वरूप ठरले बुद्धी प्रामाण्यवादी, विवेकी, संस्कारशील आणि विकसित स्वरूपाचे. बा तथागता, पुनर्भवाचा तत्वज्ञान तू मांडलेस वैज्ञानिक शाश्वततेच्या आधारावर, परंतु तू नाकारलेस आत्म्याचे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात होणारे स्थित्यंतर. पुनर्जन्मातील काल्पनिकता, कर्मकांडाधिष्ठितता तू नाकारलीस. तथ्यहीन आढळले तुला अशा पुनर्जन्माचे अवलोकन. काल्पनिक पुनर्भवाच्या सिद्धांतातून उभारल्या गेल्या भेदाभेदाच्या पातळ्या, वर्ण जाती द्वेषाचे संदर्भ आणि निर्माण होत गेल्या माणसातील विषमतेच्या महाकाय दऱ्या. तुझा पुनर्जन्माचा सिद्धांत मात्र अतिशय डोळस, वैज्ञानिक सिद्धतेने स्पष्ट होणारा, तटस्थतेने पाहणारा, कल्पना कर्मकांडाला नाकारणारा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो माणसाचा नाही, तो आहे घटकांचा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो जीवांचा नाही, तो तथ्यांचा आहे. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो आत्म्याचा नाही. आत्म्याचा पुनर्जन्म, जीवांचा पुनर्जन्म किंवा माणसांचा पुनर्जन्म होतो असे सांगणाऱ्यांकडे नाही आधार कसलाही, नाही अंश मात्र पुरावेही, तरी देखील ठोकुनी देतात ऐसे जे की याप्रमाणे सांगत आहेत पुनर्जन्म आत्म्याचा आणि तो मान्य करावा सर्वांनी. आम्ही म्हणतो म्हणून आमचे धर्मग्रंथ काल्पनिकतेने संबोधतात म्हणून हुकुमशाही पद्धतीने. मागू नका आधार किंवा पुरावे तुम्ही, जेव्हा सांगतो आम्ही धर्माचे ज्ञान आमच्या. आमचा धर्म मोठा, आमचा ईश्वर मोठा, आम्ही मोठे हे आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही मान्य केलेच पाहिजे. आम्ही म्हणजेच सत्य आहोत, कल्पना म्हणू नका तुम्ही त्याला. आमचे सर्व कर्मकांड आणि आमचा ईश्वरवाद हा जुना आहे म्हणून खरा आहे, चुकीचा ठरवू नका त्याला. पण तथागता, तू म्हणालास सत्यासाठी आधार लागतो, पुरावा लागतो, तटस्थतेने पाहण्याची दृष्टी लागते. स्वार्थांधता, आपमतलबीपणा असू नये. भेदाभेद हा माझा तो तुझा असे असू नये. म्हणून तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो घटकांचा आहे. संपूर्ण चराचर सृष्टीतील जैव विविधता बनली आहे चार घटकांसह चेतनेच्या पंचस्कंधांनी. चेतनेचे संमिलन पंचस्कंधातून होते. सजीवाची निर्मिती संज्ञा, विज्ञान, संस्कार आणि वेदना मिसळते. पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांमध्ये ती विज्ञान चेतना म्हणजे चेतना आणि ऊर्जेचा उदय होय. हा उदय
सर्वच जैवविविधतेमध्ये आहे समान।

0: सिंधुदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगे सोबत। आजच्या नवदुर्गा या स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। श्रोते हो, शब्दांना स्वरांची साथ देत, कवितांना संगीताची नवी ओळख देत, आपल्या कलेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकासताई आज आपल्या भेटीला आलेले आहेत। मुदखेडच्या सांस्कृतिक वातावरणातून सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास, संगीत साधना, नामवंत कवींच्या कवितांना दिलेल्या चाली आणि मराठी अभिजात भाषा गौरव गीताला संगीत देण्याचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तेव्हा ऐकूया नवदुर्गा 2026। नमस्कार ताई।
2: नमस्कार।
1: तुमचं आजच्या नवदुर्गा या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात स्वागत।
2: धन्यवाद रसिक प्रेक्षकांचे आणि शुभांगी तुझे पण खूप धन्यवाद।
1: धन्यवाद मॅम। ताई, आपल्या बालपणीच्या सांस्कृतिक वातावरणाने संगीताची आवड निर्माण होण्यात कशी नेमकी भूमिका बजावली त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल।
2: माझं बालपण सगळं मुदखेड मध्ये गेलं। नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड गाव आहे आणि मुदखेडचाच माझा जन्म। तसे ऍक्च्युली आम्ही आंध्र प्रदेश जो आहे बासर सरस्वतीच तिथले आहोत आम्ही।
1: अच्छा।
2: पण हा, पण माझे वडील, माझे आजोबा हे सगळे बासरला, बासरच आमचं सगळं शेती घर वगैरे माहेरच सगळं बासरला आहे। पण माझा जन्म, माझ्या दुसऱ्या भावाचा जन्म आणि माझ्या एका लहान बहिणीचा जन्म आम्ही मुदखेडची, आमचा तिथलाच, बाकी मोठे सगळे बासर मधलं।
1: अच्छा।
2: तर हा, म्हणून मग आम्हाला मुदखेडची ओढ जास्त बासरपेक्षा, कारण आणि मुदखेडच्या मातीतलाच सूर आहे माझा, तिथूनच सुरुवात झाली। आणि तिथली जी सगळी लोकसंगीताची परंपरा, तिथल्या सगळ्या, आता लोकसंगीतामध्ये काय येतं, सगळा एक पारावर भजन व्हायचं, विठ्ठल मंदिर तिथे भजन व्हायचं, त्याच्यानंतर देवीचं मंदिर कालीजी देवीचं, तर तिथे गोंधळ ऐकायचो आम्ही नवरात्रामध्ये। आता उद्याच आपला नवरात्रानिमित्तानेच आपला हा एपिसोड आहे, तर हे गोंधळ आम्ही रात्री बसून बसून ऐकायचो आणि त्या तो रिदम एक कानामध्ये, त्या जोगतिणी यायच्या, जोगतिणीचे जोगवे, हा, आणि मग या पिरियड मध्ये काय असं की नवरात्राच्या घरोघरी बायकांची भजनं व्हायची, मग त्या बायकांच्या भजनात जायचं, तिथे जाऊन कधी ती गाणं म्हणायचं, त्यांचं भजन, त्यांचे जोगवे ऐकायचे, ते खेळता जोगवा खेळायचा, खेळलेला पाहायचा, त्यातला सूर, अशा सगळ्या या आजूबाजूच्या सगळ्या परिसराचा जो परिणाम आहे तो परिणाम सुद्धा कुठेतरी त्या संगीतावर आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं, आणि तिथून मगच वयाच्या 8व्या 9व्या वर्षीपासूनच इथे कालिका देवी कालिका संगीत विद्यालय, माझे पहिले गुरु माधवराव कांजाळकर यांनी तिथे उद्घाटन केलं त्याचं, आणि त्याची पहिली, त्यांची पहिली शिष्या मीच।
1: क्या बात है, क्या बात है।
2: हा, आणि मग तिथलं रितसर गाण्याचं शिक्षण सुरू झालं।
1: पण आता तुम्ही म्हणालात की वयाच्या 8व्या वर्षापासूनच सुरू झालेला आपला संगीत साधना, तर या संगीत साधनेतील एखादी खास आठवण काही आहे का, ती आमच्यासोबत शेअर करा ना।
2: आठवणी खूप आहेत, तुला आता सांगितलं की मी जोगतिणीचा जोगवा,
1: हो,
2: जोगतिणी माहिती आता ती गाडी कशी असायची त्या जोगतिणीची, त्या दारावर यायच्या, मग त्यांना गहू घालायचे, तांदूळ द्यायचे, मग त्या दारावर एक भांड घेऊन यायच्या किंवा दुरडी परडी, परडी भरायला परडी घेऊन यायच्या, आणि मग त्या म्हणायच्या की त्यांचं म्हणायचं जे आहे ते पद काय।

0: पदं कशी असायची त्यांची, घट बसून या वर्षाच्या भरल्या घागरीच्या, नव्या रोजाच्या नऊ माळा, घालू खटाच्या गळा माळू मुनिया, रुपयाची मोत्याच्या कोसाची जागा पाहुनिया, भक्तान पुढे कसान सोळ दिवट्या बोलविल्या, अशा पद्धतीचं असायचं.
1: वा मस्तच.
0: हा आणि मग ह्याची मजा यायची, जोगवा असायचा, पायचा जोगवा जोगवा जोगवा मागीन, हाती परडी परडी परडी घेईन, विविध तापाची तापाची करून या गणारी, आईचा जोगवा जोगवा जोगवा मागीन. ह्या सगळ्या गोष्टीचा एक आनंदाने म्हणायचं की ह्याच्यात खूप आनंद होता.
1: मस्त.
0: शाळेमध्ये समूह गाण असायचं, शाळेमध्ये स्वागत गीत, पसायदान किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधन आपण ह्या खूप आठवणी खूप आहे. आणि मुळात कसं आहे की लहान वयात झालेल्या ज्या काही गोष्ट आहेत त्या कधीच विसरल्या जात नाही. आताच्या याच्यातले एखादी विसर पडेल पण लहानपण कधीच विसरलं जात नाही कोणाचं. त्याच्यामुळं आपला हा एपिसोड नाही, अजूनही दोन चार एपिसोड होतील लहानपणावरच, पुढे सरकणारच नाही.
1: वा वा खूप आठवणी आहेत खरंच ना. म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, त्याप्रमाणे नक्कीच.
0: अजूनही वाटतं त्या वयात जायला आवडतं, अजूनही वाटतं त्या वय आणि तेच वय छान वाटतात.
1: खरंच खरंच तेच मिस करतो आपण मोठं झाल्यावर. लहान असताना वाटतं कधी मोठं होईल, कधी मला स्वातंत्र्य मिळेल, कधी मी स्वतःचा निर्णय घेईन, पण मोठं झाल्यावर कळतं की बालपणीचा काळ सुखाचा
0: खरंच असतो.
1: हो हो
0: ते दिवस कधीच येत नाहीत एकदा केलेले,
1: हो ना हो ना,
0: कधीच नाही मिळत.
1: तेच ना तेच ना. ताई, मराठी अभिजात भाषा गौरव गीताला संगीत देण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तो अनुभव कसा होता?
0: खूप छान, मस्त. काय तो आनंद म्हणजे काय विचारायचं,
1: कारण
0: 98 संमेलन, त्याचं दिल्लीत संमेलन, आपल्या भारताच्या राजधानीत संमेलन, राजधानीतला तो गाजावाजा, राजधानीतला तो थाटमाट, आणि त्याचं शीर्षक गीत त्या संमेलनाचं मला करायचं होतं आणि नुकताच अभिजात भाषेला मिळालेला दर्जा.
1: हो हो.
0: तर अभिजात दर्जा हा त्या सगळ्याचं औचित्य आणि योगायोगाने त्यातलं ते गाणं पहिल्यांदा मला मिळावं. हे अरे कुठेतरी हे पण विधिलिखित असतं,
1: सुवर्णक्षणाकडे
0: गेलं. येस येस. आणि असतील आपली काही कामाची जी म्हणतो ना आपण, अगदी निस्पृहपणे तुम्ही काम करत जा, तुम्हाला खूप संधी आणि खूप गोष्टी चांगल्या चालून येतील
1: तुमच्याकडे.
0: स्वार्थ न ठेवता, स्वार्थ न ठेवता
1: निर्मळ मनाने, अगदी
0: निर्मळ मनाने काम करा आणि नुकसान तर तुमचं काहीच होणार नाही, पण काम मात्र खरंच तुम्ही निर्मळ मनाने निर्मळ भावनेने तुम्ही त्याच्याशी जर राहाल त्या कलेशी, तर कला तुम्हाला फार पुढे घेऊन जाते. हा तर तसंच हा यात हाय तोच प्रकार आहे. डॉक्टर अमोल देवळेकर पुण्याचे, त्यांनी हे लिहिलेलं गीत आहे आणि 12-10 अंतरे आणि असं एकूण एक अंतरा चार म्हणलं तरी स्थायी अंतरा आणि सगळं शेवट म्हणजे 48 ओळीचं गाणं जवळपास. तर ते तेवढं काव्य संगीत बद्दल करणं म्हणजे एखादं स्तोत्र संगीत खंड काव्यच आहे ना ते.
1: खरंय खरंय.
0: पण ते पेललं मी, बऱ्याच जणांना वाटलं की अरे बापरे कसं होईल आता एवढं मोठं आहे, पण फार मला ते फार छान वाटलं. त्याच्यासाठी मी महिना दीड महिन्याचा कालावधी घेतला, त्याला वेळ घेऊन देऊन काम केलं आणि त्या गाण्याचं नशीब ते खूप मोठं नशीब आहे की ते गाणं गायला शंकर महादेवन, हरिहरन,
1: दिग्गज
0: प्रियंका बर्वे, सागर जाधव, मंगेश कोलगावकर, गोरगावकर, शमी वाघतार, ही सगळी मंडळी 12 अंतरे आणि 6 गायक,
1: अच्छा
0: अशी ती मजा होती. आणि ते काम करताना जो काही तो एक माहोल होता, तो माहोल कधीच आयुष्यात कधी विसरण्यासारखा होता.
1: वा वा.
0: कारण कारण एवढ्या लोकांच्या सोबत काम करायचंय, गाणं तर एकच आहे पण ह्यामध्ये असलेली मंडळी जी आहे ती एक एक कलावंत हा कितीतरी कलावंताच्या पुढचा होता, किती जरी जोडले तरी कमी पडतील असे कलावंती
1: असते.
0: पुन्हा ह्याच्या नशीब पुन्हा दुसरं गाणं तयार झालं आणि ऑडिओ रेकॉर्डिंग माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालं नागपूरला त्यांच्या घरी. ऑडिओ रिलीज नागपूरला झालं, त्याच्यानंतर ह्याचा व्हिडिओ झाला, तो व्हिडिओ राज्यपालाच्या राजभवनात झाला. त्याच्यानंतर राजभवनामध्ये पण माननीय उदय सावंत साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, ते सगळ्यांच्या साथीने याचा व्हिडिओ रिलीज झाला. आणि त्याच्यानंतर मग ऑडिओ व्हिडिओ असं सगळं जे काही झालं त्याचा सोहळा तो दिल्लीत झाला. माननीय मोदी साहेब, राष्ट्रपती मॅडम, उपराष्ट्रपती आणि तारा भावळकर संमेलनाच्या अध्यक्ष, फडणवीस साहेब, अजित पवार दादा, ही सगळी एकनाथ शिंदे
1: साहेब,
0: उदय सामंत साहेब, ही सगळी मान्यवर मंडळी. आणि विज्ञान भवनात हे काही गाणं सतत वाजत होत, तर तेव्हा असं वाटलं की आपण भरून पाहू. कारण एका दिल्ली सारख्या ठिकाणी एवढी आपली एक गोष्ट एवढी इतकी सातत्याने ती वाजत राहते,
1: साहजिकच आहे. हो हो.
0: आणि बाहेर पण आपलं गाणं वाजते, बाहेर पडलो की अरे हे तुमचं गाणं आहे का, अरे हे तुमचं गाणं आहे का, पुस्तकाच्या स्टॉल वर गेले की ते तुमचं आहे का, हे जे आहे गुणी बाळ कसं म्हणतो कुणी, अरे वा तुमचं हे बाळ किती, तसं तो फील होता मला.
1: भारीच भारी.
0: फिरताना संमेलनात फिरताना तसा फील होता माझा. प्रत्येक जण बोलत होत आणि आवर्जून येऊन बोलत होत, तर तुमच्याकडे कुठेतरी काहीतरी आहे तर ते त्यावेळेस नक्कीच होतं. त्याची दाद घेतली जाते, तुम्हाला त्याच्यावर अपार कष्ट खूप करावी लागतात.
1: खरंय खरंय. छान छान. पण ताई मला सांगा ना, एखाद्या कवितेला संगीत देत असताना तिच्या शब्दांमधील भावना आणि आशय समजून घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हो, म्हणजे तुम्ही कसं करता?
0: कविता हातात येते. कविता मुळात कसं आहे की आपण जसं म्हणतो ना, काही काही कविता तर असं आहे की त्या स्वतः चाल घेऊन येतात.
1: अच्छा.
0: कळत नाही पण त्यातली शोधावी लागते.
1: बर.
0: आपल्याला समोर दगड दिसतो, एखादा दगड समोर दिसतो, पण एखादा शिल्पकाराला त्यात मूर्ती दिसते.
1: क्या बात आहे. बरोबर.
0: आणि तो त्यातला जास्तीचा भाग त्यातला काढून टाकतो.
1: अरे वा सुंदर.
0: आणि ती मूर्ती समोर येते,
1: समर्पक अगदी.
0: आणि अर्थात कवितेचं पण तसंच आहे की तुम्ही जेव्हा कविता समोर आली तर त्यात बरोबर तो साचा दिसतो तुम्हाला. काही काही वेळेला पण गमत असते, काही वेळेला दिसतच नाही, काही वेळेला कळतच नाही की अरे ह्याला काय करायचं, आपल्याला हे काय करायचं. आता पण तुम्हाला शब्दांना चाल देताना शब्द संगीत, सुगम संगीत ही शब्द प्रधान गायकी, त्याच्यामुळे तिथे शब्दांना फार महत्व आहे.
1: अगदी अगदी. हो.
0: तुम्हाला शब्दांना महत्व आहे, व्याकरणाला महत्व आहे, या सगळ्या गोष्टी ह्रस्व दीर्घापासनं
1: अगदी अगदी
0: तुम्हाला सुगम संगीतामध्ये काम करताना या सगळ्या गोष्टींची जाणीव, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. कारण एखादी प्रश्नार्थक चिन्हांची रचना आहे आणि आपण जर तिचा शेवट लांबवत राहिलो आणि त्या ओळीचा अर्थ प्रश्नार्थक आहे तर तेव्हा तुम्ही काय करणार?
1: बरोबर.
0: सखे मुनाली सा तुझे हास्य आज गेले कुठे.
1: वा.
0: हा जो कुठे आहे तिथे तुम्हाला
1: प्रश्नार्थ.
0: हे तुम्हाला संगीतात प्रश्नार्थ चिन्हाचा वापर करताना.
1: वा. तो भाव त्या ठिकाणी व्यक्त झालाच पाहिजे.
0: येस येस. आधी बघा ना, आधी सगळं

0: सुंदर, वाह।
1: हम तालो
0: थांब तिथे, पॉज तो पॉज खूप महत्वाचा।
1: हा, आणि ह्या कवितेतली ही जागा अत्यंत
0: महत्वाची जागा,
1: त्याला कळली पाहिजे,
0: बरोबर
1: कळली पाहिजे।
0: अच्छा,
1: कळताना
0: वा
1: पुन्हा भाव घेताना येणार तू सख्या रे बेचैन आज थारे, हे आलं पाहिजे भाव। प्रत्येक शब्दातला संगीत देताना तुम्हाला तो सुरांमध्ये बांधताच आला पाहिजे संगीत करायला, तेव्हा ते गाणं छान होत। एखादं बालगीत घेतलंय आपण, छान छान गुरुजी माझे छान केते बाई, रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येई।
0: अगदी बालगीत वाटतंय,
1: बालगीतच आहे।
0: हो ना, हो ना, भाव तो आला, ते संगीत चाल तशी आली।
1: पावसाला, पावसाचे किती प्रकार आहेत, पाऊस घेताना पावसाला चाल, पाऊस हा एकच शब्द आहे।
0: हो,
1: लहान मुलांचा पाऊस, मोठ्यांचा पाऊस, वृद्धांचा पाऊस, निसर्गाचा पाऊस, पाऊस एकच शब्द आहे। पण तुम्हाला त्या त्या कवितेनुसार पावसाचे भाव हे देता आला पाहिजे। रे रे पावसा तू दिवसाचा ये, पूर्ण झाले शाळा आता सुट्टी मला दे, ते झालं लहान मुलांचा पाऊस। पुन्हा दुसरा, सर्व दूर पाऊस रिम छिमतो, गंध मातीचा घम घमतो, तरुण वयातला पाऊस।
0: अगदी अगदी।
1: त्याच्यानंतर दुसरा,

तो हा मुलींच्या मनातला पाऊस. मग तुम्हाला ही पावसाची रूप दाखवत आली पाहिजे. त्याच्यानंतर अजून वादळात

0: क्या बात है, वाह सुंदर सुंदर
1: भाव आलेच पाहिजे,
0: वेगवेगळे भाव दर्शवत आले पाहिजे. बरोबर बरोबर. ते म्हणतात ना, पाऊस सर्वत्र जरी सारखा पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं, त्याप्रमाणेच तुमचं प्रत्येक याला संगीत आणि ते भाव वेगवेगळे आलेत. वा सुंदर, छान वाटलं. पण ताई, संगीतकार म्हणून काम करत असताना या दोन्ही भूमिका एकमेकांना पूरक वाटतात का, आणि कसं सांगाल त्याबद्दल? कोणत्या
1: दोन्ही,
0: गायिका आणि संगीतकार?
1: हा बरोबर, छान प्रश्न. गायिका आणि संगीतकार, ह्या गायक आणि संगीतकार हे दोन्ही भूमिका पार पाडणारे फार क्वचित आहेत.
0: अगदी.
1: जसे बाबूजी आहेत, हृदयनाथ मंगेशकर पण आहेत, काही रचना गायले जास्त संगीतकार, पण सुधीर फडके यांनी गाणे तेवढंच तयार, संगीतकार म्हणून तेवढंच तयार. हा, आणि दशरथ पुजारी गायक म्हणूनही तेवढेच तयार, ते माझे गुरु आहेत दशरथ पुजारी, तर ते पण तसेच तयार. असे काही मोजके लोक आहेत की जे गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून दोन्हीला छान अगदीच पूर्णत्व आहे त्यांच्याकडे. पण जेव्हा आता मला वाटतं की मी हे गाणं तयार केलंय, माझं गाणं, पण मला प्लेबॅक सिंगर जे म्हणतो ना आपण, पार्श्वगायक, तर ह्यांच्याकडनं माझं, मी दिलेल्या अक्रू रांगोळीला रंग भरण्याचं काम प्लेबॅक सिंगर, पार्श्वगायक फार सुंदर करतात.
0: बरोबर.
1: कारण आपण आपलंच गाणं गायलंय, कारण माझ्या डोक्यात साचा तयार आहे त्याचा, पण त्या साच्याला एकदा छान सजवणं जे आहे, त्या साच्यांना एका मस्त सुंदर एका वेगळ्या वळणावर नेऊन सोडणं हे प्लेबॅक सिंगरचं काम फार सुंदर करतात. आणि तो अट्टहास नसावा संगीतकाराने की मी माझं गाणं मीच गाईन, हे माझे गुरुजी पण सांगायचे की आपलं गाणं जेव्हा दुसऱ्यांकडून आपण करून घेतो ऐकून पार्श्वगायकांच्याकडून, तर आपलंच गाणं ते आपल्याला फार एका वेगळ्या उंचीवर वेगळं वाटायला लागतं.
0: अगदी खरंय. वा,
1: त्याचं कारणच तसं आहे, कारण कविता ही कवीची मुलगी असते, ती संगीतकाराची सून असते.
0: काय संकल्पना आहे वा.
1: कारण ती कविता जेव्हा संगीतकाराकडे येते तर तिला ते सजवतो ना आल्यानंतर, आपण सुनीला घरी आल्यानंतर दागदागिने सजवतो, आणि मग ती जेव्हा गायक किंवा गायकांच्या स्वास ते त्यांचे कायमचे साथीदार असतात, गायक गायिका जे आहे, म्हणून कविता ही कवीची मुलगी आहे, संगीतकाराची सून
0: आहे,
1: आणि सारथ्य करणारे गायक आणि गायिका, म्हणजे कुठपर्यंत पुढे जाईल तो त्या त्यांच्यापर्यंत आहे. पण आज आपण आजही बघतो ना की गाणं लता मंगेशकरचं आहे, गाणं सुरेश वाडकरांचं आहे, गाणं सुधीर फडक्यांचं आहे, गाणं सोनू निगम निघायल मागे, मग गीतकार अरे हे यांचं गाणं आहे का, वसंत देसाईंचं गाणं आहे का, गदिमांचं गाणं आहे का, हे रचना एक रामायण सोडलं तर अशी रचना जी पर्टिक्युलरली लागली आकाशमध्ये, अरे ही गदी माडगोगराची का, अरे कुसुमग्र, असं रचना नाही म्हणत, ती लता मंगेशकरचं गाणे म्हणतो ना,
0: मस्त.
1: हा, म्हणजे ते त्यांच्या नावाने पुढे करत, अर्थात आत्ता दिवस आता या गीतकार आणि संगीतकारांचा उल्लेख आता खूप बऱ्यापैकी होऊ लागलाय, म्हणजे आधी तर फार पाठीशीच असायचे गायक गायिकांच्या समोर, गायक गायिकांच्याच नावाने गाणं समोर व्हायचे.
0: खरं खरंय.
1: आता आताशा तो होऊ लागलाय बऱ्यापैकी. तर म्हणून मग आपण जेव्हा हे काम करतोय, हे आपण केलेलं काम हे आपणच परत तेच, तो विचार वेगळा असतो, कारण मी तयार केलंय, मग प्रत्येक आईने आपल्या मुलांना घरातच शिकवलं असतं ना.
0: अगदी बरोबर. वा,
1: गुरुजींकडे पाठवलंच नसतं, शाळा कॉलेजची गरजच नसती ना मग.
0: बरोबर बरोबर. आणि म्हणूनच मला आता विचारायचं, बरोबर, म्हणूनच मला विचारायचं वाटतंय की शंकर महादेवन आणि आशा खाडीलकर यासारख्या नामवंत गायकांनी आपल्या रचनांना स्वर दिलेले आहेत, हा तोच अनुभव असावा असं मला वाटतं. तुम्ही आता जे म्हणताय
1: सुंदर. आपलं आणि काय करून ठेवतात ही लोक. आता शंकरजींनी माझं गाणं गायलं, मी काय केलं होतं, मी चित्रपटासाठी दाटला उमळा साठ

0: गाणं आता तुम्ही जाऊन आहे का युट्यूबला याला सगळीकडे डायरी ऑफ युनाइटेड पंडित चित्रपटाचं गाणं आहे कुठे मिळेल ते. तर हे शंकरजींनी कसं गायले आता हे मी अट्टहास केला असता नाही मी गाते अरे नाही भाव दिवशी
1: नाही भाऊ नाही अर्थता त्या गाण्यातली अर्थता तिथे जाणवली पाहिजे
0: तिथे. तर त्याच्यावर काम केले त्यांनी पार्श्वगायनाचं हे त्याच्यावर त्यांनी वैयक्तिक काम केलंय त्या गोष्टीचं. जसं मी संगीतकार म्हणून कवितांवर काम करते तसं ते आवाजासाठी ते किंवा पार्श्व हे ही रचना गाताना मला माझा आवाज कशा पद्धतीने द्यायचा याच्यावर खूप काम करून ठेवले या लोकांनी
1: बरोबर.
0: आणि म्हणून मग ते अजून जास्त गोड वाटतं अजून इफेक्टिव्ह होत तो
1: सुंदर सुंदर. 25,000 विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गाण्याच्या भव्य उपक्रमामागच्या आठवणी आणि अनुभव कशा आहेत ताई?
0: खूप छान अनुभव म्हणजे काय विचारावेत काय आणि सांगावेत काय
1: सांगा.
0: 2010 वर्ष महाराष्ट्र शासनाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाचाच उपक्रम होता तो की तो नांदेडला घ्यायचा ठरला होता 25 आणि त्या तत्कालीन जिल्हाधिकारी नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर सर आणि पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक साहेब अशी आमची बैठक झाली आणि परदेशी साहेब म्हणाले की मॅडम असं असं आहे आपण जास्तीत जास्त किती हजार किती विद्यार्थ्यांपर्यंत काम करू शकतो हे. तर मी त्यांना मीटिंग मध्ये एकच उत्तर दिलं की एक विद्यार्थी ते त्याच्या पुढे कितीही घ्या कितीही घ्या. तर ते म्हणाले सक्सेस झालं तर ठीक आहे नाही सक्सेस झालं तर दोघांना पण आपलं पत्र आहे. मी म्हणलं घेऊ एखादं पत्र काही हे नाही पण आणि खरंच नाही हे अधिकाऱ्यांचं खूप मोठं मोठे पण आहे की बाबा एवढे मोठ्या आज हे सगळे IAS IPS अधिकारी पण ते सुद्धा जेव्हा जमिनीवर उभं राहून काम करतात आपले पाय जमिनीवर राहून
1: अगदी अगदी
0: त्यातलं माणूस पण जेव्हा आपण बघतो त्यांना जिल्हा सांभाळायचा आहे त्यांना काय नाही सांभाळायचं आपल्याला एवढंच काम करायचंय. आणि मी ज्या पद्धतीने कामाला लागले त्याच्यावर 6 महिने मी मेहनत घेतली 33,000 तेव्हा डिस्क होत्या CD
1: हो तेव्हा डिस्क बरोबर
0: तर 33,000 प्रिंट काढले आम्ही त्याच्या लहान मुलांच्या आवाजात 5 गाणी रेकॉर्ड केली त्यांच्या स्केलला जाऊ आणि त्याच्यामध्ये करा तो एकची धर्म बहु असो सुंदर संपन्न की महान अशी तुकडोजी महाराजांची प्रार्थना अशी मंगल देश अशी 5 गाणी रेकॉर्ड केली आणि करून आम्ही ती म्हणजे मुलांच्या स्केलला मग ती एक ट्रॅक सहित आणि एक विदाऊट ट्रॅक विदाऊट म्हणजे नुसता ट्रॅक एक आणि एक आवाज असेल
1: अशी
0: त्या प्रत्येक शाळा प्रत्येक शाळांना आम्ही त्या CDs दिल्या 33,000 CD आणि आम्ही 6 महिने नांदेड जिल्हा पिंजून काढला.
1: अच्छा
0: प्रत्येक शाळेला भेट देत
1: बापरे
0: प्रत्येक शाळेत रिहर्सल सकाळी 6 घराच्या बाहेर पडायचे ते रात्री 9 घरी येईल अशी मेहनत तो कार्यक्रम इतका सक्सेस झाला म्हणजे तो फार त्या पिरियड मधला सगळ्यात उंचीवरचा कार्यक्रम ठरला.
1: नक्कीच नक्कीच
0: 25,000 विद्यार्थी समोर आणि घेणारी मी उभी
1: बरोबर
0: ते एक विजयाचा क्षण वाटतो ना सक्सेस झाल्यानंतर एवढं मोठं काम आपल्या हातून घडतंय.
1: नक्कीच नक्कीच
0: आणि अजूनही तेवढं रेकॉर्ड नाहीये.
1: अच्छा
0: अजूनही नाही झाले.
1: वा वा वा खरंच. पण ताई आजच्या डिजिटल युगात संगीत निर्मितीच्या पद्धती बऱ्याच बदललेल्या आहेत या बदलांकडे आपण कसं पाहता?
0: खूप बदलले. आधीचा रेकॉर्डिंगचा काळ जर पाहिला तर माझे गुरुजी एक उदाहरण नेहमी सांगायचे हे क्षणभर उघड नयन देवा हे गाणं आपण नेहमी ऐकतो
1: हो
0: तर माणिकबाईंच्या आवाजात ते गाणं येते तर आणि माझ्या गुरुजींचं संगीत दशरथ पुजारी सर तर ते म्हणाले की रेकॉर्डिंगच्या वेळेला आधीच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला कसं होतं की सगळंच लाईव्ह असायचं ना.
1: हो बरोबर
0: वाद्य गायक
1: सगळं रेकॉर्ड सगळं बरोबर
0: सगळ्या रेकॉर्ड्स असायच्या. तर त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की पहिला टेक आणि मग ह्याच्यात काय झाली की कुणीही चुकलं तरी परत पूर्ण टेक घ्यावं लागायचा.
1: बरोबर.
0: तर क्षणभर उघडं नाही ना देवा हे गाणं 32 वेळेला झालं. 32 वेळा
1: बापरे. रिटेक
0: रेकॉर्ड. हा रिटेक रिटेक आणि रिटेक पण गेलं आणि तरी थकणार कुणीच नव्हतं हे विशेष म्हणून तर ही लोक का मोठी आहेत. ही लोक विद्यापीठ आहेत, स्वतंत्र विद्यापीठ
1: आहेत.
0: तर तिथे ह्याच्यामुळेच आहेत ना.
1: वाहून घेतलंय संपूर्ण.
0: वाहून घेतल्यापेक्षा त्यांच्या रक्तातल्या प्रत्येक थेंबामध्ये मेहनत आहे. कष्ट आहे.
1: कष्ट आहे. संगीत भिनलंय.
0: संगीत नाही त्याच्यावर केलेले कष्ट आहेत. जो विषय आहे संगीतच नाही कोणत्याही जी ही पिढी आहे मोठी पिढी किंवा ही दिग्गज मंडळी यांनी प्रत्येक त्यांच्या रक्ताच्या थेंबात ही कला उत्थंबून टाकून दिली. त्यांना ते दुसरं त्याच्यात काहीच नाही असं आहे ते. त्याच्यामुळे मग
1: बरोबर
0: सगळं झालं आणि बाहेर आल्या मालिकबाई पुन्हा एकदा सगळ्यांनी ऐकलं गाणं अगदी शेवटाला आलं. शेवटची तिहाई घेतानाचा क्षण मधला न पुन्हा नळाचा आला.
1: अयो अच्छा अच्छा.
0: फक्त अण्णा म्हणाले की हा अण्णा म्हणाले माणिक असं झालं काय झालं सांग मला. अगं एवढं सुंदर सगळं गाणं झालंय आणि शेवटचा क्षण मधला न नळाचा आलाय.
1: अरे देवा. बर.
0: अरे पण त्यात काय चला पुन्हा सगळ्या आतमध्ये
1: तेवढ्या सगळ्यांसाठी
0: 33व्या वेळेला ते गाणं रेकॉर्ड.
1: वा वा.
0: ही जी मेहनत आहे आणि आता जर तुम्ही अगदी बालकलावंतांना सुद्धा बोलवताय ना बोलवलं रेकॉर्डिंगला माझे तर खूप अनुभव आहेत तसे. ही कला अगदी लहान लहान मुलं येतात ही ओळ चांगली आली का हा शब्द चांगला आला का त्याचा कॉपी पेस्ट करा तिकडे.
1: अयो शॉर्टकट.
0: हा ही आता ही पिढी अशी करतीय नाही यांना जर कुठे गाणं म्हणायचंय तर यांनी गायलेलं गाणं यांना आठवत.
1: हे
0: खूप मोठे अनुभव आहेत. हा यांना आठवत नाही यांनी गायले. त्याचं कारण हे की त्याच्यावर ते प्रॉपर मेहनत केलेलीच नसते किंवा आपण हे गाणं गायलं हे आपलं गाणं आहे ही त्यांची तळमळ त्याविषयीची नसते.
1: बरोबर बरोबर.
0: व्यवसाय असावा व्यवसाय असावा मान्य पण तुम्ही जेव्हा तुम्ही एखादं गाणं तुमचं म्हणून गाता तुमचं नाव गावाचं लेबल त्याच्या मागे लागतं त्या गाण्याच्या मागे तर तेव्हा लोक त्या गाण्यासाठी तुमच्याकडे पाहतात आमच्याकडे.
1: खरं
0: म्हणून तुम्हाला ते गाणं एक मोठ्या कलावंताची छोटीशी उदाहरण देते की गाणं रेकॉर्ड झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मुंबईत एका मोठ्या प्रसंगात नाव सांगत नाही आणि प्रसंगाचं नाव सांगत नाही मोठ्या प्रसंगात त्याच्या त्या उद्घाटनालाच त्या गायक कलावंताला गायचं होतं ते गाणं आणि मला मुंबईहून फोन आला की मॅडम असं असं आहे आणि तुमचं ते गाणं जे आहे ते गाणं आता यावेळेस जरी पहिल्यांदा इथे वाजलं तरी ह्याच्यानंतर वर्षा दरवर्षी या हे गाणं वाजूनच त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार. तुमचं गाणं वाजून बोला अरे वा ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी अजून काय छान
1: आहे.
0: तर मी त्यांना त्या गायकाचा नंबर दिला ह्यांनी गायले त्यांना बोलून तर ते म्हणजे तुम्हीच सांगा. तर मी तर सांगितलंच गायकाला पण त्यांचाही फोन गेला मुंबईवरून की असं असं तुम्ही गाणं गायला या. बुधवार होता त्या दिवशी आणि बुधवारी मला फोन आलेला आणि कार्यक्रम काहीतरी शुक्रवारी होता तिथे. तर शुक्रवारी कार्यक्रम होता आणि त्या गायक त्यांनी फोन केला तो दिग्गज व्यक्ती मला केलेला फोन असेल किंवा त्याच व्यक्तीने त्यांना केला अगदी दिग्गज नाव. तर झाल्यानंतर गंमत अशी झाली त्याची जी म्हणजे घाबरगुंडी उडाली त्याला कोणतं गाणं गायले त्या गायकाला हे आठवत नव्हतं.
1: अरे बापरे.
0: त्याला त्या गाण्याच्या ओळी आठवेना चाल आठवेना आणि गाणं तर नावाने झालं पास झालं
1: कठीण आहे.
0: हा मग युट्यूबवर पाहिलं त्यांनी युट्यूबवर पाहिलं तर युट्यूबवर तेव्हा एवढे अपलोड लगेचच्या लगेच नाही व्हायचे आता जशी होते तशी.
1: बरोबर.
0: हा तेव्हा मग ते नव्हतं झाले मग त्याचा फोन आला की ताई आता असं असं झाले कसं करायचंय मला ते गाणं शब्द येत नाही त्यांनी गाणं पाठ नाही चालतालय लक्षात नाही मला आनंद आहे. आणि पुन्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्यांचा फोन आला त्यांना सांगा तुम्ही की मानधन वगैरे किती देतील ते जाण्या येण्याचं ह्याच त्याच असं एका वेळेत अशी म्हणजे डोक्यात सणक आली की अरे बाबा तुला गाणंच बापाट नाहीये.
1: बरोबर.
0: तुला काहीच माहित नाही ग त्या गाण्याचं, तूच गायलास पण. आणि तू कोणत्या तोंडाने मानधन मागतो.
1: अगदी अगदी बरोबर.
0: पण ही नाही आता ही हे असं खूप गोष्टी होतात अशा घडतात. आणि मी ऑफिसच्या ठिकाणावरनं त्याला ऑनलाईन दीड तास गाणं शिकवलं मी.
1: वा.
0: आणि त्याला लिरिक्स पाठवले.
1: बर.
0: त्याला मग रेकॉर्ड पाठवलं. त्याला सगळं पाठवलं आणि मग त्याला मग मायनस वनचा ट्रॅक पण त्याला दिला. आणि मग तो तिथे जाऊन तो गाणं गाऊन आला. आणि मग तेव्हा त्यांना नाही वाटलं की जे मानधन दिले ह्याच्यावर खरंच आपला अधिकार नाही. कारण आपण तर काहीच की आपण शून्य होतो त्यांचा फोन आला तेव्हा.
1: बरोबर.
0: पण त्याची ही पद्धत जी होती ना ती खूप चूक आहे. खूप चूक आहे.
1: अगदी
0: वाईट वाटतं.
1: हो ना, वाईट वाटत. खरंच चुकीच आहे.
0: पण नाही आता स्वभाव कसं आहे माहितीये का, तुम्ही या हो मी आता येऊन गाणं रेकॉर्ड करून देतो तुम्हाला. पण अरे ते उद्या तुमचं आहे ना, त्याच्यावर चिंतन करा.
1: खरंय.
0: पण ही अशी पण काही आहेत आणि काही अगदी सिन्सिअरली काम करणारी पण मुलं आहेत.
1: हो हो हो अगदी.
0: की जे त्याच्यावर काम झाल्याशिवाय रेकॉर्डिंग नाही.
1: डेडिकेशनने काम करणारी मुलं आहेत.
0: पूर्ण पूर्ण पूर्ण अजित कडकडे सोबतच कामाचा अनुभव सांगताना मी सांगते की ते म्हणाले की मला एक 10 दिवस लागतील आणि मग रेकॉर्डिंग घेतात.
1: वा बरोबर.
0: त्या गाण्यावर मेहनत घेणारी हे म्हणजे त्यांना माहिती आहे की ह्याच्यावर काय करावं लागतं.
1: अगदी.
0: नवीन कामासाठी काय करावं लागतं.
1: खरं.
0: हे ही फार वेगळी गोष्ट आहे, वेगळा विषय. पण आहे अशा असं एकंदरीत.
1: ताई सध्या आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय, सगळीकडे उल्हास आहे, नवशक्तीची उपासना आहे. तर संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांना आपण कोणता महत्वाचा संदेश द्याल.
0: संदेश मी छानच सांगेल की स्त्रिया मुली असतील स्त्रिया असतील ह्या आता एक प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी ही जबाबदार व्यक्ती आहे. पण तुम्ही करिअर तर कराच. बिलकुल करा. आणि कोणत्याही क्षेत्रात करा. जे क्षेत्र जो विषय हाताशी घेतलाय त्यात पूर्णत्व कसं मिळेल हा रस्ता शोधा.
1: बरोबर.
0: यात मला मिळालं नाही म्हणून दुसरीकडे लक्ष घालून यातलंही जाऊ देऊ नका त्यातले. आणि असं मुलींचे टाईप खूप होत. जोडीदार असा निवडा निवडताना की तो तुम्हाला मित्र म्हणून तुमच्या सोबत असेल, नवरा नाही. कारण मित्र हा कायम स्वरूपी सोबत असतो, नवरा वेगळा असतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण कुटुंब जर आपण घरात पोट व्यवस्थित भरलं तर बाहेर काम चांगलं करू शकतो.
1: छान छान. बरोबर.
0: म्हणून घरातल्या गोष्टी सुद्धा आपण करिअर करतो म्हणजे घराकडे दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही. आणि स्त्रियाच म्हणून नाही, हे तर पुरुषांना पण आता त्यांनी पण हे ऐकायलाच पाहिजे. कारण एक आता जर स्त्री तेवढं करू शकते तर मग तेवढं पुरुषांनी पण त्या गोष्टी त्या स्वीकारल्याच पाहिजेत
1: की
0: त्यांनी हातभार त्या गोष्टीचा लावलाच पाहिजे. तर
1: हे
0: सगळ्यांसाठीच आहे. पण ही फार मोठी गंमत आहे म्हणजे करिअरच्या नावाखाली उगाचच उनाडपणा करू नका. निवडलेल्या विषयाला आणि प्रामाणिकपणे काम करा हे करायचं. आणि वयात येणाऱ्या मुली असतील तर पाऊल आपलं जे आहे ते सांभाळून टाऊन सलाखून पुढे टाका. हे सगळ्यात मोठा क्षेत्र कोणतंही निवडा पण स्वतःच पाऊल चांगल्या ठिकाणी टाका. चांगलं काम करा आणि खूप यश आहे दाराशी. यश तुम्हाला संधी तुम्हाला नक्कीच प्रत्येकाला संधी दार ठोठावत असते.
1: हो.
0: तिला आत घ्यायचे का नाही हा तुमचा कॉल आहे.
1: अगदी अगदी छान छान.
0: तो क्षण निवडा तुम्ही आणि तो क्षण जाऊ देऊ नका संधी शोधण्याचा. संधी दारात आलेल्या आहे.
1: अतिशय प्रेरणादायी संदेश. बरोबर बरोबर. आणि आता जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल अशी आशा मी करते. ताई आपल्या संगीत प्रवासातील सुंदर आठवणी अनुभव आणि प्रेरणादायी विचार आमच्यासोबत शेअर केलेत त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आपल्या प्रवासातून संगीत हे केवळ कला नसून ती साधना, भावना आणि जीवनाशी जोडलेली एक सुंदर अभिव्यक्ती आहे हेच जाणवत असतं. आपल्या हातून अशीच सुरेल आणि दर्जेदार संगीत निर्मिती घडत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद ताई. रसिक हो, आजचा हा संवाद आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या भेटीसाठी ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते आणि ताई पुन्हा एकदा तुमचे शतशः आभार. नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम

0: श्रोताओ
1: नमस्कार। आज का हमारा कार्यक्रम एक ऐसे विषय पर आधारित है जो हमारे शरीर के साथ साथ हमारे मन और जीवन को भी प्रभावित करता है, योग, ध्यान और आध्यात्मिक साधना। आज हमारे साथ एक विशेष अतिथि उपस्थित है जिन्होंने योग और आध्यात्मिक साधना के क्षेत्र में लंबे समय तक अध्ययन, अभ्यास और प्रशिक्षण किया है। उन्होंने विभिन्न संस्थानों, सामाजिक समूहों तथा योग एवं साधना को पहुंचाने का कार्य भी किया है। तो आइए उनका स्वागत करते हैं और उनसे योग, ध्यान, हठ योग तथा आज के आधुनिक जीवन में इसकी उपयोगिता के बारे में कुछ महत्वपूर्ण।
2: मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे।
1: आपल्याला ऐकायची इच्छा नसलेली गोष्ट एखादा माणूस परत परत सांगू लागला की त्याचा कंटाळा येऊ लागतो आणि तीच तीच गोष्ट वारंवार सांगणाऱ्याच्या बोलण्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागतं। जर समोरच्या माणसाच्या ही गोष्ट लक्षात आली तर तो लगेच त्याचे बोलणं थांबवतो आणि तिथून निघून जातो। पण समर्थांच्या सारखे सद्गुरू काही कच्च्या गुरुचे चेले नसतात। समोरचा आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे समजल्यावर शहाणा माणसाने बोलू नये हे माहीत असून सुद्धा ते त्यांच्या म्हणण्याची पुनरुक्ती करतात, कारण ऐकणाऱ्याचे भले व्हावे ही तळमळ त्यामागे असते। म्हणून या श्लोकात ते म्हणतात, हे मना, माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस। अरे मी सांगतो तसा वागला नाहीस तर राम कसा भेटेल? आणि रामाची भेट घेणं हे तर मनुष्य जन्मातलं मुख्य उद्दिष्ट आहे। तू सध्या पैसा, मान, प्रसिद्धी या व्यावहारिक यशाच्या माथ्यावर असलास तरी हे काही कायम टिकणारे नसते। म्हणून भानावर ये आणि कायम टिकणारी वस्तू, सत्य वस्तू असलेल्या रामरायाच्या स्मरणात राहा, म्हणजे तुझे कायमचे भले होईल। श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत वेदमनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 26, परिशेवटी काळ घेऊन गेला। माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस कारण मी हे सर्व तुझ्या भल्याकरता सांगतोय असं मनाला सांगितल्यावर समर्थ पुढच्या श्लोकात म्हणतात,

राजी। आपल्या आयुष्याचं सुख ध्येय राघवाची गाठ घेण्याची आहे। त्यासाठी आवश्यक ती पात्रता येण्यासाठी आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी हे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत। जेव्हा श्रीकृष्ण त्यांचं अवतार कार्य संपवून निजधामाला निघाले तेव्हा त्यांच्या लाडक्या उद्धवाने त्याला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याचा हट्ट धरला, पण हे शक्य नव्हतं, कारण भगवंताबरोबर निजधामाला जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती पात्रता त्याच्या अंगी नव्हती। त्याचा अनावर हट्ट बघून भगवंतांनी त्याला उपदेश करायचं ठरवलं। भागवत पुराणाच्या एकादश स्कंधात या उपदेशाचे अध्याय आलेले आहेत। हा उपदेश भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे। नाथ महाराजांनी ह्यावर सविस्तर ग्रंथ लिहिला असून तो एकनाथी भागवत म्हणून नावाजला गेला आहे। त्यातील उपदेश ऐकून आधीच मनाने शुद्ध असलेला उद्धव त्यांच्याबरोबर वैकुंठाला जाण्यास पात्र झाला, पण आता त्याला वैकुंठाला जाण्याला स्वारस्य उरलेले नव्हते, कारण तिकडे गेले तर देह नाहीसा होईल आणि त्यामुळे देवाचं नाम घेण्यातला आनंद मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आलं। तेव्हा भगवंतांनी त्याला बद्रिकाश्रमात हवा तेवढा काळ राहण्याची मुभा दिली। ही एक प्रकारे उद्धवाने काळावर केलेली मातच म्हणायला हवी। उद्धव अजूनही बद्रिकाश्रमात वास करून आहे। भगवंतांनी उद्धवाला केलेल्या

यशाचे सार आपण अभ्यासात असलेल्या मनाच्या श्लोकात आलेले आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी ह्या श्लोकात घेतलेला आहे. प्रत्येकाला आपण अमर व्हावे असे वाटते. विशेषतः अनेक दैत्यांनी ह्यासाठी कठोर तपश्चर्या केलेली आहे, परंतु त्यांना अमर होण्याचं वरदान प्रत्यक्ष देवांनाही देता आलं नाही. त्या सर्व राक्षसांना एक ना एक दिवस मृत्यूने गाठलंच. पण उद्धवाने केवळ नामस्मरण साधनेने काळावर विजय मिळवला. ही बाब लक्षात घेऊन समर्थ मनाला राघवाची भक्ती करण्याचा उपदेश करत आहेत. नाम सातत्याने घेणं ही सर्वोत्तम भक्ती आहे असं सर्वच संत मंडळी सांगतात, कारण इतर कोणत्याही साधनेने मी भक्ती करतो असा अभिमान होण्याची शक्यता आहे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात आपलं कसं होईल ही चिंता सोडून नाम घेऊ म्हणजे आपला उद्धार नक्की होईल अशी खुणगाट मनाशी बांधूयात. जय जय रघुवीर समर्थ. 26 पर्यंत झालंय. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत वेद मनाच्या श्लोकांचा. या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 27, 28, 29 आणि 30. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 27. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. कितीही प्रयत्न केला तरी मनुष्य अमर होऊ शकत नाही, पण त्याने जर राघवाची भक्ती केली तर मात्र भवाची म्हणजे संसाराची चिंता दूर होऊन शेवटी काळावरही मात करता येते. हे सांगून झाल्यावर पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात, भवाच्या भवे काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. लंडी याचा अर्थ भेकड, घाबरट असा घ्यावा. घाबरट माणसाला भवाचे म्हणजे त्याच्या प्रपंचाचे किंवा संसाराचे कसे होईल, शेवटपर्यंत तो तडीला जाईल की नाही याची चिंता सतावत असते, कारण एक झाली की दुसरी अशा समस्या त्याला भेडसावत असतात. आधी मुलं नाहीत म्हणून तो चिंता करत असतो. मुलं झाल्यावर त्यांना मोठं करण्यासाठी पैसा कुठून आणायचा ह्याची चिंता त्याला असते. त्याशिवाय म्हातारपणी आपलं कसं होईल ही चिंताही त्याला असतेच, त्यामुळे तो सदैव धास्तावलेल्या अवस्थेत असतो. त्याला अन्नपाणी गोड लागत नाही, या सर्व चिंता त्याला सतावत असतात, कारण तो स्वतःला करता समजत असतो. वास्तविक पाहता जीवनात वाट्याला येणारे प्रसंग, भेटणाऱ्या व्यक्ती आणि मिळणाऱ्या वस्तू हे सर्व त्या राघवाच्या मर्जीवर अवलंबून असतं. मात्र येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणं हे माणसाच्या हातात असतं. हे ज्याला माहीत नसतं तो भविष्यात येणाऱ्या प्रसंगाच्या भयाने कायमचा घाबरलेला असतो. तो धाक नष्ट व्हावा म्हणून समर्थ त्याला धीर धरायला सांगतात. जो मनुष्य ओढवलेल्या परिस्थितीला न घाबरता धीराने तोंड देतो तो त्या परिस्थितीतून ताऊन सुलाखून बाहेर पडतो. परिस्थितीला धीराने तोंड देण्यासाठी माणसाला कुणाचा तरी आधार हवा असतो. यावर श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी आधार घ्यायचा झाला तर आपल्यासारख्या मर्त्या माणसाचा घेण्यापेक्षा चिरंतन असलेल्या राघवाचा आधार घ्यावा. त्याचा आधार मिळवण्यासाठी सतत त्याच्या स्मरणात राहावे, म्हणजे संकटात त्याचं स्मरण होतं आणि तो आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतो. गजेंद्र मोक्ष कसा झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे. असा स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर कुणालाही भाग्यात भ्यायचं कारणच नाही. अगदी यमराज जरी आले तरी त्यांनाही ते थरथर कापायला लावतात, मग इतरांचा काय पाड लागणार.
यावर कोणी म्हणतील, जर आपण सर्वजण त्यांचीच लेकरे आहोत तर आपल्या संकटाच्या वेळी ते स्मरण न करताही धावून येणार नाहीत का? याचं उत्तर असं की जो स्वतःला करता समजतो त्याला संकट समयी राघवाचं स्मरण होत नाही. हा आपल्याला बोलवत नाही तर मग त्याचे त्याला संकटाशी दोन हात करू देत म्हणून देव त्याला त्याच्या भरवशावर सोडून देतात. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM. वेदमनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 28. दीनानाथ हा राम कोदंड धारे. तर सदैव राघवाची भक्ती करा, त्याच्या चिंतनात रहा, असं आतापर्यंत समर्थांनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं. ते सांगताय म्हणजे बरोबरच असणार. हे जरी पटलं तरी माणसाचं शंकेखोर मन त्याचा पिच्छा सोडत नाही. समर्थ सांगताय त्याप्रमाणे खरंच नामस्मरणाने आपलं भलं होईल का असा विचार आपल्या मनात अधून मधून डोकावत असतो. अर्थात आपलं मन लिलया वाचू शकणाऱ्या समर्थांना आपली शंका नक्कीच कळली असेल. म्हणून त्यांनी पुढच्या 10 श्लोकात आपल्या भक्ताला वाऱ्यावर न सोडता त्याच्यासाठी दासाभिमानी श्रीराम काय करतात त्याचं वर्णन केलंय. ते म्हणतात,

0: नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, म्हणतात ना, वाचाल तर वाचाल हे आपण नेहमी ऐकत असतो, पण वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जेव्हा एखादी संस्था काळानुरूप नवनवीन उपक्रम राबवते तेव्हा ती केवळ पुस्तकांची जागा राहत नाही तर ज्ञान, संस्कार आणि विचारांची समृद्ध चळवळ बनते. जळगावच्या वाचन संस्कृतीचा अभिमान असलेल्या वा वाचनालय हे आता वाचनप्रेमीसाठी तब्बल 1.5 लाख पुस्तकांचा खजिना खुला करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांना वाचनालयात येऊन पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामागची प्रेरणा, वाचनालयाचा समृद्ध वारसा आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वा जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष CA अनिल कुमार शहा सर. सर, रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: या विशेष संवादात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आरजे शुभांगी. चला तर मग पुस्तकांच्या या ज्ञानोपयोगी यात्रेला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम वा जिल्हा वाचनालयाचा इतिहास आणि जळगावच्या सांस्कृतिक जीवनातील त्याचं स्थान याविषयी आपण चर्चा करू, त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: वा वाचनालयाची स्थापना 1 जुलै 1877 रोजी झाली. तेव्हा वाचनालय खूप छोट्या इमारतीमध्ये होतं, पण कालानुरूप त्याच्यात वाचक जोडत गेले, लोक जुळत गेली आणि त्या ती जागा कमी पडायला लागली. मग देणगीदारांना आवाहन करून तत्कालीन संचालकांनी थोडे पैसे जमवले आणि त्यातनं 1902 साली वल्लभदास वालजी यांनी 4000 रुपये तेव्हा देणगी दिली आणि काही देणगी संचालकांनी जमवली आणि त्यातून एक नवीन इमारत उभी राहिली. त्याचं उद्घाटन 4 जून 1907 रोजी झालं.
0: अच्छा.
1: आणि त्या हॉलला नाव लॅमिंग्टन टाउन हॉल असं नाव होतं.
0: बर.
1: जुनी दगडी कौलारू इमारत जे जळगावकर आहेत त्यांना ती माहीत असेल. नंतर तिथे लोकमान्य टिळक जळगावला आले, त्यांचं जाहीर व्याख्यान तिथे झालं आणि त्यानंतर त्या सभागृहाला टिळक सभागृह असं नाव देण्यात आलं. ती जागा वाचनालयाला नगरपालिका होती तेव्हा, तत्कालीन नगरपालिकेने दिली होती. कालांतराने तीही जागा कमी पडू लागली. मग 1964 साली पुन्हा शेजारची जागा नगरपालिकेने दिली आणि तिथे विस्तारित इमारत वाचनालयाची दुमजली इमारत तेव्हा उभी राहिली. त्यातल्या खालच्या मजल्यावर काही दुकानं आहेत, ती किरकोळ भाड्याने दिलेली आहेत, पण वरच्या मजल्यावर वाचनालय आहे. तदनंतर पुढे अजून त्याचं एक्सपान्शन होत गेलं. 2008 ते 2010 या दरम्यान 2 इमारती उभ्या राहिल्या. 2008 मध्ये एक छोटं मुक्तद्वार विभाग जिथं आमचा आहे ती छोटी इमारत आहे ती मजली, पण त्या नव्या छोट्या इमारतीच्या तळमजल्यावर मुक्तद्वार विभाग आहे आणि त्या मुक्तद्वार विभागामध्ये 20 पेक्षा जास्त वर्तमानपत्र मोफत वाचनासाठी उपलब्ध असतात. लोक दिवसभर तिथे येऊन बसून वर्तमानपत्र वाचू शकतात. त्यानंतर शेजारची जागा अजून एक महापालिकेने दिली जेव्हा जागा कमी पडू लागली होती. तिथे राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन हे कलकत्त्याला असतं, ती राष्ट्रीय संस्था आहे आणि वाचनालयांना प्रोत्साहन आणि मदत करण्यासाठी ती काम करते. त्या राजाराम मोहन राय फाउंडेशनने वाचनालयाला 25 लाख रुपये दिले. वाचनालयाने स्वतः काही कर्ज उभारणी केली, काही देणगी उभारली आणि त्यातून नूतन इमारत पुन्हा विस्तार म्हणून उभी राहिली. तिथे दुमजली बांधकाम सध्या आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर म्हणजे, आम्हाला 2024 मध्ये मानुजाने फाउंडेशन यांनी 50 लाख रुपये दिले आणि खास करून मुलांसाठीचा विभाग तुम्ही निर्माण करा असं सूचना त्याच्यासोबत होती. त्यानुसार आम्ही तिथे फक्त मुलांसाठीचा विभाग उभा केलाय आणि तिथं मुलांचे हात पोहोचतील एवढ्याच उंचीची कपाटं, त्यांच्या आवडीची पुस्तकं असं सगळं आहे. तिथला हॉल जो बनवलेला आहे बाल विभागाचा, त्याचा त्याची अंतर्गत रचना सजावट ही मुलांना भावेल आवडेल अशी केलेली आहे. तिथे एक मोठा स्मार्ट बोर्ड आहे, त्याच्यावर चित्रपट बघण्याची सोय आम्ही मुलांना केलेली आहे. तसंच इंटरनेटवर जितक्या लायब्ररीज आम्हाला तिथे कनेक्ट करता येतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. तिथे इंटरनेट कनेक्शन आहे आणि आपलं सध्या राष्ट्रीय मिशन जे आहे नॅशनल लायब्ररी मिशन त्याच्यात सुद्धा इंटरनेटवरच्या लायब्ररीज जोडण्याचं काम एक उद्देश आहे ते आम्ही करत आहोत. तर असे तिथे विविध उपक्रम विस्तारित म्हणजे इमारत बांधकामाचं विस्तारीकरण याप्रमाणे होत गेलं.
0: वा वा छान. पण सर सीए म्हणून तुम्ही काम पाहता म्हणजे आकड्यांशी आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित काम आपण करता पण मग वाचनालयाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची आपली जी प्रेरणा होती ती कुठून आली?
1: माझ्या लहानपणाकडे जावं लागेल.
0: नक्कीच आवडेल आम्हालाही जाणून घ्या.
1: माझ्या कुटुंबामध्ये माझं सुदैव की मी ज्या कुटुंबात जन्मलो ते सगळे वाचनप्रेमी. म्हणजे माझी आजी खूप शिकलेली नाही पण प्रचंड वाचन, आजोबांचं वाचन, वडील खूप मोठे वाचक. म्हणजे पारोळा, मी मूळचा पारोळ्याचा आहे, पारोळ्याला जे हरिनारायण आपटे वाचनालय उभं आहे ते माझ्या वडिलांनी स्वतःची 350-400 पुस्तकं देऊन उभं केलं. ते नगरपालिकेतर्फे चालवलं जातं. त्या वाचनालयाला हरिनारायण आपटे नाव द्यावं यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. कारण हरिनारायण आपटे ज्या पारोळ्याला राहून गेलेत ही आठवण सदैव राहावी लोकांना, हा त्यामागे उद्देश होता. तर याप्रमाणे घरातच वातावरण खूप वाचनाचं होतं आणि खूप लहानपणापासून वाचनाची सवय त्यामुळे लागली मला. वाचनाशी मी जोडलं गेलो. मी जळगावला 1986 आलो तेव्हा सर्वप्रथम काय घडलं असेल तर मी वाचनालयाचा सभासद झालो.
0: अच्छा.
1: आणि तेव्हा वाचनालयाशी जोडला गेलो तेव्हापासून आणि म्हणजे आजीवन सदस्य झालो त्याचा. आणि कालांतराने वाचनामुळेच वाचनालयाशी जोडला गेलो. आधी त्यांच्या पुस्तक निवड समितीत मला घेतलं गेलं, मग नंतर माझं काम पाहून मला संचालक म्हणून घेतलं गेलं. तर गेले 20-21 वर्ष मी तिथं संचालक आहे आणि गेले 3 वर्षापासून कार्याध्यक्ष आहे. तर तिथे आहे मी ते केवळ वाचनप्रेमामुळे.
0: आजच्या डिजिटल युगात पुस्तकांच्या वाचनालयाचं जे महत्व आहे त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: वाचनाचं महत्व सार्वकालिक होतं आणि आहे आणि राहील. कितीही तुम्ही रिसर्च पेपर्स तपासले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास त्याच्यावर होतो वाचनावर, ते आपल्याला दाखवतं की व्यक्तीचा मानसिक विकास होण्यासाठी किंवा त्याचा वैचारिक विकास होण्यासाठी वाचन हा खूप मोठा भाग आणि भूमिका निभावतं. अनेक मानसोपचार तज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, त्या सगळ्यांचं याबद्दल मत आहे. आम्ही एक मुलाखत एका मानसोपचार तज्ञांची लोकसत्ताला मला वाटतं आलेली होती, तर ती आम्ही तिथे मोठी फ्रेम बनवून लावून ठेवलेली आहे की वाचनाचा मुलांवर काय परिणाम होतो याच्याविषयी त्याच्यात चर्चा आहे. अनेक विद्यापीठांनी म्हणजे केम्ब्रिज, हार्वर्ड किंवा ऑक्सफर्ड यासारख्या विद्यापीठांनी त्याच्यावर अभ्यास केलेले प्रसिद्ध आहेत. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी इंटरनेटवर जरूर शोधावं की वाचन हा माणसाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा खूप मोठी भूमिका निभावतं.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि आम्ही हे सगळं बघून ज्याला आधुनिक काळामध्ये टॅगलाईन म्हणतो तसा आमच्या वाचनालयाच्या लोगोमध्ये एक टॅगलाईन जोडली आहे. वाचन त्याच्या पुढे डॉट डॉट डॉट आहेत आणि वाचन समृद्धीचा राजमार्ग अशी ती टॅगलाईन आहे.
0: खरंच खरंच. त्यामुळे वाचनानेच माणूस समृद्ध होत असतो. अगदी खरंय. छान छान. पण वाचनालयाचा कारभार सांभाळताना आजपर्यंतच्या प्रवासातला आपला अभिमानास्पद असा क्षण कुठला आहे तो सांगू शकाल का?
1: रोजच.
0: क्या बात आहे. रोजचाच तुम्हाला अभिमान की मला पुस्तक वाचायला मिळतंय. वा सुंदर सुंदर.
1: एक आठवण या निमित्ताने सांगायला आवडेल, वाचकांनाही कळेल. वाचनालयाच्या लोगोमध्ये आम्ही ज्ञान मंदिर शब्द ऍड केला. जसं टॅगलाईन ऍड केली तसं ज्ञान मंदिर शब्द पण नव्याने टाकला. त्या ज्ञान मंदिर शब्दाची कथा आहे. बहिणाबाई चौधरी जळगावला होत्या आणि ते एकदा त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी कवी होते ते स्वतः त्यांच्याबरोबर जात होते एका ठिकाणी कुठे, तर त्यांना वाचनालयाची इमारत दिसली.
0: बर.
1: दगडी इमारत चांगली बांधलेली. तर त्यांनी असं विचारलं सोपानदेवाला की ही हा बंगला कुणाचा? त्यांचा शब्द होता हा बंगला कुणाचा. तर सोपानदेवांनी त्यांना सांगितलं की आई हा बंगला नाहीये, ही लायब्ररी आहे. मग बहिणाबाईंनी त्यांना विचारलं म्हणजे काय, म्हणे वाचनालय इथं खूप कपाटाच्या कपाट भरून पुस्तकं असतात आणि तिथं लोक येतात आणि ती पुस्तकं वाचतात. बहिणाबाईंनी त्यांना जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. तेव्हा लक्षात घ्या, लोक पायी फिरायचे, वाहनं नव्हती त्यामुळे ते पायी चालले होते त्यानुसार. आणि गावाच्या वेशीवर मंदिर असायचे, हा त्याला संदर्भ आहे. बहिणाबाईंचं उत्तर असं होतं की अरे वेड्या, मग याला ज्ञान मंदिर म्हणायला पाहिजे.
0: क्या बात आहे, त्यावेळी हे विचार त्यांचे.
1: जसं गावाच्या वेशीवर देवाचं मंदिर असतं, तसं हे ज्ञानाचं मंदिर वेशीवर आहे, म्हणून त्याला ज्ञान मंदिर. तर ही आठवण सोपानदेव चौधरींनी वाचनालयाची 1977 एक स्मरणिका निघाली होती, 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून, त्या स्मरणिकेमध्ये हे त्यांनी लिहून दिलं आहे.
0: अच्छा, हो का, वा वा वा.
1: तर त्यातनं आम्ही तो ज्ञान मंदिर शब्द घेतला आणि तो आता आमच्या लोगोमध्ये आहे.
0: क्या बात आहे, मस्तच. सर, 1.5 लाख पुस्तकांचा खजिना होणार खुला, ही बातमीच वाचनप्रेमीसाठी एक पर्वणीच म्हणायला हवी. या उपक्रमाची संकल्पना नेमकी कशी आहे?
1: वाचन प्रेरणा दिवस हा वाचनालयामध्ये छोट्या प्रमाणात पण साधारण नेहमीच होत होता. म्हणजे त्या दिवशी छोटं प्रदर्शन तिथे मांडून ठेवायचं लोकांना बघण्यासाठी, असा आम्ही करत होतो. पण गेल्या वर्षी रोटरी क्लब जळगाव यांनी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने रोटरी महावाचन अभियान असं घेतलं, तिथे वाचनालयाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. वाचनालयातर्फे मी त्यांना अशी विनंती केली की रोटरी महावाचन अभियान घेण्यासाठी वाचनालय इतकं योग्य दुसरं ठिकाण नाही.
0: बरोबर,
1: कारण तिथं पुस्तकं आहेत, वाचनाची सोय आहे आणि सर्वार्थानी वाचनालयानेच वाचन प्रेरणा दिवस लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका निभावणे आणि त्यासाठीची ते योग्य जागा आहे असं ठरवलं. त्यानुसार त्यांनी आम्हाला होकार दिला आणि यावर्षीपासून दरवर्षी आता रोटरी महावाचन अभियान हा वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने वल्लभदास वालजी वाचनालयात साजरा होईल असं आम्ही ठरवलं. आणि त्या अंतर्गतच यावर्षी सकाळी 9 ते 6 जो कार्यक्रम होणार आहे वाचनाचा, तो रोटरी क्लब जळगावच्या सहकार्याने आम्ही करत आहोत. पण त्यासाठी वाचनालयाचं योगदान पूर्ण आहे, म्हणजे रोटरी क्लबने आम्हाला सहकार्य केलंच आहे, पण वाचनालयात वाचनाची सोय आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिथे 1.5 लाख पुस्तकं आहेत हे लोकांना माहीत नाही. कारण जे लोक वाचनालयात येतात त्यांना त्याची माहिती आहे, पण जे लोक वाचनालयात येत नाहीत त्यांना याची कल्पनाच नाही की तिथं इतकी चांगली सोय आहे, इतकी पुस्तकं आहेत. आमचा ट्रेन्ड स्टाफ आहे सगळा, लायब्ररीमध्ये ज्यांनी क्वालिफिकेशन ज्यांचे आहेत असे स्टाफ आहेत, अनुभवी आहेत आणि ते सातत्याने चांगली सेवा देत आहेत. शिवाय तिथं पुस्तकांची देवाणघेवाण आम्ही आधुनिक काळानुसार संगणकीकृत केलेली आहे, म्हणजे पुस्तकाची देवघेव जी आहे ती संगणकावर नोंद होते. वाचकाला सभासद झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवर घरी बसून त्याच्या आवडीचं पुस्तक तिथं आहे का किंवा लेखकाच्या नावाने पुस्तक शोधता येतं आणि पुस्तक जर उपलब्ध आहे किंवा नाही असं बघता येतं आणि असेल तर लायब्ररीत फोन करून ते सांगू शकतात की हे पुस्तक मला पाहिजे. म्हणजे तिथे येऊन पुस्तक शोधण्यात जो वेळ जातो तो सुद्धा वाचेल. शिवाय लायब्ररीचं सबस्क्रिप्शन ऑनलाईन तुम्हाला मोबाईलवरून भरता येतं.
0: अच्छा, वा, सुंदर सुंदर. सर, वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला वा वाचनालय मार्ग असं नाव देण्याचा आता प्रस्तावही महत्वाचा आहे आणि या निर्णयामुळे नेमकं वाचन संस्कृतीला आणि वाचनालयाच्या ओळखीला कशी नेमकी मदत होणार आहे?
1: वाचनालय जिथं उभं आहे त्या परिसरामध्ये लोकांना आता ते एक माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो किंवा खुण्याची जागा की कुठे तुम्हाला जायचंय असं जेव्हा माणूस रस्ता एखाद्याला सांगतो तर वा वाचनालय हे ठळक ठिकाण आहे त्या जागी आणि ते 150 वर्षापासून तिथं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही महापालिकेला विनंती केली होती आणि महापालिकेने त्यांच्या महासभेमध्ये एकमताने ठराव मंजूर करून जळगाव महापालिकेकडून वाचनालयाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय पथ असं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानुसार त्या नामफलकाचं उद्घाटन येणाऱ्या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने आपण 15 ऑक्टोबर रोजी करणार आहोत.
0: वा, छानच छानच. सर, आजकाल मुलांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाईल जास्त दिसतो, पण मग मुलांना या पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी नेमकं सर्वांनी, शिक्षकांनी असो की पालकांनी असो, काय प्रयत्न केले पाहिजे?
1: सर्वप्रथम जर मी माझ्या मुलाला सांगत असेल की तू मोबाईल बघायला नको आणि पुस्तक वाचायला पाहिजे, तर हे सांगताना माझ्या हातात मोबाईल नको, पुस्तक हवं.
0: स्वतःपासून सुरुवात.
1: दुसरी गोष्ट, त्यांनी काय पाहावं. समजा आता अशी गोष्ट आहे की काळानुरूप मुलांना स्क्रीन पासून तुम्ही खूप काळ लांब ठेवू शकणार नाही, पण मग स्क्रीनवर काय पाहावं हे मात्र तुम्ही सांगू शकता आणि त्यातून मुलांना वाचनालयाकडे वळवू शकता. त्यासाठी आम्ही एक छोटे छोटे प्रयोग केले. आता एप्रिल ते जून या सुट्टीच्या काळात आम्ही मुलांसाठी मुलांनी मुलांसोबत बसून बघण्याचे चित्रपट दाखवले.
0: अरे वा.
1: दर रविवारी सकाळी 10 वाजता हे चित्रपट आमची एक समिती होती आहे, म्हणजे ती समिती ठरवते की या रविवारी कोणता चित्रपट दाखवायचा मुलांना.
0: अच्छा.
1: आणि त्यानुसार ते चित्रपट निवड करून दाखवले गेले आणि मुलांनी त्याचा खूप आनंद घेतला. दर रविवारी साधारण 200 ते 400 पर्यंत मुलं तिथं आली. त्यांनी ते म्हणजे चित्रपट तर पाहिलेत, पण त्यानिमित्ताने ते वाचनालयात आले.
0: बरोबर.
1: त्यांनी वाचनालय पाहिलं,
0: पुस्तकं बघितली,
1: पुस्तकं पाहिली, पुस्तकं हाताळली आणि त्यातली मुलं सभासद झाली. ही चांगली गोष्ट त्यातून घडली. आणि पालकांचं हे सगळं वातावरण बघून रेटा असा होता की त्यांनी सांगितले की चित्रपट दाखवायचं जे आहे ते तुम्ही सुरू ठेवा. मग आता सुटी नसल्यामुळे महिन्यात एकदा दर तिसऱ्या रविवारी महिन्याच्या सकाळी 10 वाजता वाचनालयात चित्रपट दाखवलं जातो आणि हे सगळे चित्रपट दाखवण्याचं पूर्ण काम मोफत आहे.
0: अरे वा.
1: म्हणजे मुलांनी तिथे यावं, पालकांनी त्यांना सोडून देतात आणि चित्रपट संपण्याची वेळ आधी जाहीर केलेली असते, त्यावेळेला येऊन घेऊन जातात.
0: वा, सुंदर संकल्पना आहे. सर, वाचनालयाचं व्यवस्थापन करत असताना आर्थिक शिस्त, पुस्तकांचं जतन आणि वाचकांच्या गरजा याचा नेमका समतोल कसा साधला जातो?
1: पुस्तकांचं जतन करण्याचं तर व्यवस्था आधीपासून आहे आणि स्टाफ त्यासाठी ट्रेंड असतो आणि वेळोवेळी संचालक मंडळी आवश्यकतेनुसार त्यात निर्णय घेत असते, पण आर्थिक गणित बसवण्यासाठी मात्र खूप धडपड करावी लागते. एक कटू असलं तरी सत्य असं आहे की शासनाची त्याला पुरेशी ग्रांट नाही. वास्तविक त्याकडे खूप लक्ष पाहिजे. परदेशातली वाचनालयं पाहिली तर असं जाणवतं की तिथे सरकार इतकं आर्थिक पाठबळ त्यांना देतं की वाचनालयांना खूप चांगल्या सोयी आणि मोफत देता येतात, पण आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. पण तरी वल्लभदास वालची वाचनालयाचं कौतुक यासाठी आहे की या 150 वर्षांमध्ये ज्या ज्या काळात जे जे संचालक राहिले ते सगळे वाचनप्रेमी होते, पुस्तकप्रेमी होते. त्या सगळ्यांनी कसोशीने फार मेहनत करून वाचनालय आताच्या पिढीच्या हातात आणून सोपवलंय असं मला म्हणावं लागेल. आणि या 150 वर्षांमध्ये खूप वाचनालयाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, आर्थिक चणचणीलाही तोंड द्यावं लागलं, पण काही ना काही देणगीदार उभे राहिले. वाचक चळवळ वाढावी म्हणून संचालकांनी प्रयत्न केले. वर्गणीदार वाढले कधी. या सततच्या दडपडीमुळे वाचनालय आज तागायत जिवंत राहिलं आणि काय म्हणतो आपण, त्या दिवसेंदिवस तरुण होत चाललं.
0: वेगळा प्रश्न विचारते सर, पुस्तक माणसाला बदलतो की माणूस पुस्तकातून स्वतःला शोधतो, काय सांगाल?
1: दोन्ही गोष्टी घडतात. एक नाही घडत. माणस आपण जेव्हा वाचन माणसाला घडवतं असं म्हणतो तर तो विचारांना प्रवृत्त करतं. सगळ्यात महत्वाचा काय बदल घडतो, तर तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर ते विचार मनात येतात, ते रेंगाळत राहतात. काही गोष्टींचं सतत माणसाला चिंतन करावं असं वाटतं. एखादा विचार एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून टाकतो त्यातून, आणि मग त्यातून पुन्हा त्याला नवीन जे दुमारे फुटतात त्यातूनच लेखक कवी अनुभवातून घडतात.
0: वा वा, छान. तुमच्या आयुष्यातलं तुमचं सर्वात आवडतं पुस्तक कुठलं?
1: एक पुस्तक असं म्हणता येणार नाही, पण ज्यांनी खूप परिणाम केला अशी काही पुस्तकं आहेत. त्यातलं एक आयन रँड नावाची लेखिका आहे, तिचं द फाउंटन हेड नावाचं पुस्तक आहे. खूप लोकांनी वाचलं असेल, ते खूप लोकप्रिय लेखिका आहे. आणि मी व्यावसायिक आहे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि त्या पुस्तकामध्ये जी मध्यवर्ती संकल्पना आहे त्यात एक आर्किटेक्ट ही संकल्पना घेऊन त्या पुस्तकाची कथा गुंपलेली आहे. आणि व्यावसायिक माणसाने नीतिमत्तेशी कॉम्प्रोमाइज कसं करू नये हे सांगणारं ते पुस्तक आहे. शिवाजी असा भाग आहे की तो आयुष्यातनं वजा करणं शक्य नाही, त्याचा खूप इम्पॅक्ट राहिला आहे. बेसिकली अभ्यासाविषयक चिंतनाविषयी त्यांचं त्या नजरेने पाहणं शिवाजीला हे खूप प्रेरक आहे.
0: वा छानच छानच. जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
1: खूप वाचत राहा आणि जिथं असाल, समजा तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या दिवशी वाचनालयात यायला नाही जमलं, तर जिथं असाल, समजा जळगावला नाही आहात, बाहेरगावी आहात, तर तुमच्या गावात जे वाचनालय असेल तिथे जरूर जा. कारण वाचनालयांना वाचकांची प्रतीक्षा सतत आहे आणि सगळ्याच गावात ही परिस्थिती आहे. ज्यांना वाचनालयात जाणं शक्य नाही पण घरी शक्य आहे, त्यांनी घरी पुस्तकं आणा, कुटुंबासोबत बसून वाचा आणि आपसातल्या लोकांना त्याचे फोटो काढून पाठवा, त्याच्यातनं लोकांना प्रेरणा मिळेल. वाचनालयामध्ये खूप चांगला सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आता आम्ही. त्या दिवशी वाचनालयात या, सभासद व्हा जमलं तर, आणि वाचत राहा. सगळ्यांचं त्याचा भलं होणार आहे. कोणत्याही तुम्ही पक्षाचे असा, कोणत्याही मताचे असा, वाचनाने फायदा होईल हे निर्विवाद.
0: मस्त सर, आपल्या या संवादातून एक गोष्ट नक्कीच जाणवली, वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांनी भरलेल्या कपाटांची जागा नाही, तर विचारांना दिशा देणारे, कल्पना शक्तीला पंख देणारे आणि माणसाला समृद्ध करणार असं ज्ञान मंदिर आहे. 1.5 लाख पुस्तकांचा हा खजिना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, सगळ्या मुलांच्या हातात पुस्तकं यावीत आणि जळगावची वाचन संस्कृती जी आहे अधिक समृद्ध व्हावी, हीच सदिच्छा आपण करूया. सर, आपण रेडिओ मनभावांच्या या मुलाखतीसाठी आलात आणि आपल्या वेळेबद्दल मी मनस्वी आभार आपले मानते. श्रोते हो, मोबाईल आपल्याला जगाशी जोडत असतो पण पुस्तकं आपल्याला स्वतःशी जोडत असतात. चला या वाचन प्रेरणा दिनी एक संकल्प आपण नक्कीच करूया, दररोज थोडा वेळ पुस्तकांसाठी राखून ठेवूया आणि ज्ञानाच्या या प्रवासात सहभागी होऊया. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते, नमस्कार. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM.

ಸಾಧಿ ಮಗಾರಿ ಸರಿ ಶ್ರೀಮದ ಧನಿ ಗ ಗ ಪ ಸಾ ಸನಿ ದಪ ಮ

रामकृष्ण हरी। माणसाची सगळ्यात वाईट सवय म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट कायमची हवी असते। माणसं कायमची नाती, कायमची आनंद, कायमचा सगळं काही कायम राहावं असंच त्याला वाटतं। पण आयुष्याचं खरं सत्य वेगळंच असतं। इथे काहीही कायमचं नसतं, ना माणसं, ना नाती, ना भावना, ना परिस्थिती। जे आज आहे ते उद्या नसेल, आणि जे आज नाही ते कदाचित उद्या असेल। म्हणून आयुष्यात एक गोष्ट शिका, जास्त धरून ठेवू नका, जास्त अपेक्षा

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 14 ऑक्टोबर हा दिवस मानवी प्रतिष्ठा आणि जागतिक गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शतकानुशतक उपेक्षित राहिलेल्या बांधवांना स्वाभिमान, समता आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवणारी ही जगातली सर्वात मोठी शांततापूर्ण सामाजिक क्रांती होती. आज या ऐतिहासिक घटनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. जागतिक मानक दिन जागतिक स्तरावर वस्तू आणि सेवांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी मानक किती महत्वाची आहेत याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थांतर्फे दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर क्रांतिकारकाची जयंती आणि भारताच्या झुंजार खेळाडूचा वाढदिवस आहे. क्रांतिकारक लाला हरदयाळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आंतरराष्ट्रीय पाठबळ देणारे महान क्रांतिकारक, विचारवंत आणि परदेशात स्थापन झालेल्या गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाळ यांची आज जयंती. ऑक्सफर्ड विद्यापीठाची मोठी शिष्यवृत्ती नाकारून त्यांनी देशसेवेचा खडतर मार्ग निवडला होता. गौतम गंभीर भारतीय क्रिकेटमधील लढाऊ बाण्याचा खेळाडू, 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात अंतिम सामन्यात मोलाची खेळी करणारा भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आज त्यांचा 45वा वाढदिवस साजरा करत आहेत. गरजूंना अन्न पुरवण्यासाठी त्यांची फाउंडेशन करत असलेलं सामाजिक कार्यही तितकंच कौतुकास्पद आहे. आजचा मनभावन सुविचार. माणसाच्या आयुष्याचा दर्जा त्याच्या जन्मावरून किंवा संपत्तीवरून नव्हे तर त्याच्या अंतर्मनातील स्वाभिमान, समता आणि करुणेवरून ठरत असतो. लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या हक्कांवर आणि कष्टांवर विश्वास ठेवून ताठकण्याने उभे राहा, कारण जो स्वतःचा आदर करतो संपूर्ण जग त्याच्या समोर नतमस्तक होतं. आणि आजची बोधकथा 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. श्रावस्ती नगरीत सुनीत नावाचा एक तरुण रस्त्यावरील कचरा आणि घाण साफ करण्याचं काम करायचा. त्या काळातील समाजाने त्याला इतकं हीन लेखलं होतं की त्याची सावलीही पडू नये म्हणून लोक त्याला हाकलून लावायचे. एके दिवशी पहाटे सुमित रस्त्यावर झाडू मारत असताना समोरून साक्षात तथागत गौतम बुद्ध आपल्या भिक्खूंसोबत शांत चालीने येताना दिसले. बुद्धांचे ते शांत आणि तेजस्वी रूप पाहून सुनीत घाबरला. माझी सावली या महामानवावर पडली तर मोठा अपराध होईल या भीतीनं तो झाडू हातात धरून एका जुन्या भिंतीच्या कोपऱ्यात थरथर कापत उभा राहिला. पण घडले भलतेच. बुद्धांनी त्या भिंतीच्या कोपऱ्याकडे वळून पाहिलं आणि ते सरळ सुनीतच्या दिशेने चालू लागले. सुनीत हात जोडून रडू लागला. भगवान, मी अस्वच्छ आहे, मी हीन जातीचा आहे, माझ्याजवळ येऊ नका. तेव्हा करुणामूर्ती बुद्धांनी अत्यंत मायेने सुनीत

च्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले, सुनीत, तू रस्ता स्वच्छ करतोस, तू समाजाची घाण दूर करतोस. घाण साफ करणारा हात कधीही अपवित्र असू शकत नाही. या जगात कोणाचाही जन्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. ज्याच्या मनात करुणा आणि कर्मात शुद्धता असते तोच खरा श्रेष्ठ असतो. सांग, तुला ज्ञानाच्या मार्गावर चालायचंय का? सुनीतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या समाजाने त्याला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली होती त्याच समाजात जगाच्या गुरूंनी त्याला छातीशी लावलं होतं. बुद्धांनी त्याला संघात घेतलं आणि तोच सुनीत पुढे जाऊन एक महान ज्ञानी अरहंत बनला. तात्पर्य हेच, कोणत्याही माणसाला त्याच्या कामावरून किंवा पार्श्वभूमीवरून कधीही हीन लेखू नका. प्रत्येकाचा स्वाभिमान जपणं आणि प्रत्येकाला प्रेमानं सामावून घेणं हीच खरी माणुसकी आहे. आज 14 ऑक्टोबरचा हा बुधवार आपल्याला 2 गोष्टी शिकवतो. मानक दिन आपल्याला सांगतो की आपल्या कामाची गुणवत्ता सर्वोत्तम असावी, तर धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याला सांगतो की आपल्या अंतर्मनातील माणुसकी सर्वोत्तम असावी. तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प जरूर करूया. पहिला म्हणजे, आज दिवसभरात आपल्या घरात काम करणाऱ्या, परिसरात झाडणाऱ्या किंवा ऑफिसमधील साध्या कर्मचाऱ्यांशी बोलताना अत्यंत आदराने आणि चेहऱ्यावर गोड हसू ठेवून बोला. त्यांना कष्टाचा सन्मान द्या. आणि दुसरा म्हणजे, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची कास धरा. रोज किमान 10 मिनिटं एखादं चांगलं पुस्तक वाचण्याचा संकल्प करा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विशाल हृदयात आणि सर्वांप्रती असलेल्या समतेच्या भावनेत असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते। परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही। लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असेही म्हणतात। तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा। तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल। तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका। तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात। स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही। लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात। त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात। तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल। मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे। आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हाती असणार। आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो। सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट। एक वेळ वाईट कृत्य परवडले केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले की यात त्याने काय केले, परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली, हे ऐकून मला वाईट वाटते। इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो। परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी। आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस। माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस। नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे। आजचे बोधवचन: आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे। जानकी जीवन स्मरण।

नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत. आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं. गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते. जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी. सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे. पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे. गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं. जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी. दोन जनावरांमध्ये विभागणी 1.20 मीटर, त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत जमिनीस. त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे. छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲसबेस्टस किंवा टीनाचे पत्रे याचाही वापर करता येईल. परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टीनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाहीत. छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे

0: जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे, त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते. गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे. पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे. गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही. उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे. गोठ्यामध्ये वासरं, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे. आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं. तर हे झालं की बा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे, पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते. तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

भाग 105 बा तथागता संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे असे तू म्हणालास. लोभाने किंवा तकलादू विकारांनी प्राप्त होत नसतो संतोष. इच्छा आणि तृष्णा यांच्या विरक्तीतून प्राप्त होतो संतोष. तू अनित्यतेच्या सिद्धांताला केलेस उद्धृत आणि त्याचे सत्यान्वेषी महत्व पटवून दिलेस. प्रतिक्षण उदय आणि व्यय होणारा सिद्धांत तू मांडलास आणि संपूर्ण विश्वाची संरचना तुझ्या संशोधनाने स्पष्ट झाली. कर्माला तू नैतिकतेचा आधार मानलेस. त्यातून धम्म प्रवाह विकसित केलास. तू कल्पनेतल्या गोष्टी आणि वास्तवातल्या गोष्टी स्पष्ट केल्यास. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून तू संबोधलेस. त्यामुळे तुझ्या तत्वज्ञानाचे स्वरूप ठरले

बुद्धि प्रामाण्यवादी, विवेकी, संस्कारशील आणि विकसित स्वरूपाचे. बा तथागता, पुनर्भवाचा तत्वज्ञान तू मांडलीस वैज्ञानिक शाश्वततेच्या आधारावर, परंतु तू नाकारलेस आत्म्याचे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात होणारे स्थित्यंतर. पुनर्जन्मातील काल्पनिकता, कर्मकांडाधिष्ठितता तू नाकारलीस, तथ्यहीन आढळलं तुला अशा पुनर्जन्माचे अवलोकन. काल्पनिक पुनर्भवाच्या सिद्धांतातून उभारल्या गेल्या भेदाभेदाच्या पातळ्या, वर्ण जातीद्वेषाचे संदर्भ आणि निर्माण होत गेल्या माणसा माणसातील विषमतेच्या महाकाय दऱ्या, तुझा पुनर्जन्माचा सिद्धांत मात्र अतिशय डोळस, वैज्ञानिक सिद्धतेने स्पष्ट होणारा, तटस्थतेने पाहणारा, कल्पना कर्मकांडाला नाकारणारा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो माणसाचा नाही, तो आहे घटकांचा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो जीवांचा नाही, तो तथ्यांचा आहे. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो आत्म्याचा नाही. आत्म्याचा पुनर्जन्म, जीवांचा पुनर्जन्म किंवा माणसांचा पुनर्जन्म होतो असे सांगणाऱ्यांकडे नाही आधार कसलाही, नाही अंश मात्र पुरावेही, तरी देखील ठोकुनी देतात ऐसे जे की याप्रमाणे सांगत आहेत पुनर्जन्म आत्म्याचा आणि तो मान्य करावा सर्वांनी. आम्ही म्हणतो म्हणून आमचे धर्मग्रंथ काल्पनिकतेने संबोधतात म्हणून हुकुमशाही पद्धतीने. मागू नका आधार किंवा पुरावे तुम्ही, जेव्हा सांगतो आम्ही धर्माचे ज्ञान आमच्या, आमचा धर्म मोठा, आमचा ईश्वर मोठा, आम्ही मोठे, हे आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही मान्य केलेच पाहिजे. आम्ही म्हणजेच सत्य आहोत, कल्पना म्हणू नका तुम्ही त्याला. आमचे सर्व कर्मकांड आणि आमचा ईश्वरवाद हा जुना आहे म्हणून खरा आहे, चुकीचा ठरवू नका त्याला. पण तथागता, तू म्हणालास सत्यासाठी आधार लागतो, पुरावा लागतो, तटस्थतेने पाहण्याची दृष्टी लागते, स्वार्थांधता, आपमतलबीपणा असू नये, भेदाभेद हा माझा तो तुझा असे असू नये. म्हणून तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो घटकांचा आहे. संपूर्ण चराचर सृष्टीतील जैव विविधता बनली आहे चार घटकांसह चेतनेच्या पंचस्कंधांनी. चेतनेचे संमिलन पंचस्कंधातून होते. सजीवाची निर्मिती संज्ञा, विज्ञान, संस्कार आणि वेदना मिसळते पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांमध्ये. ती विज्ञान चेतना म्हणजे चेतना आणि ऊर्जेचा उदय होय. हा उदय सर्वच जैवविविधतेमध्ये आहे समान.

0: सिंधुदुर्ग विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्ग।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगे सोबत। आजच्या नवदुर्गा या स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत। श्रोते हो, शब्दांना स्वरांची साथ देत, कवितांना संगीताची नवी ओळख देत, आपल्या कलेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकासताई आज आपल्या भेटीला आलेले आहेत। मुदखेडच्या सांस्कृतिक वातावरणातून सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास, संगीत साधना, नामवंत कवींच्या कवितांना दिलेल्या चाली आणि मराठी अभिजात भाषा गौरव गीताला संगीत देण्याचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तेव्हा ऐकूया नवदुर्गा 2026। नमस्कार ताई।
2: नमस्कार।
1: तुमचं आजच्या नवदुर्गा या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात स्वागत।
2: धन्यवाद रसिक प्रेक्षकांचे आणि शुभांगी तुझे पण खूप धन्यवाद।
1: धन्यवाद मॅम। ताई, आपल्या बालपणीच्या सांस्कृतिक वातावरणाने संगीताची आवड निर्माण होण्यात कशी नेमकी भूमिका बजावली त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल।
2: माझं बालपण सगळं मुदखेड मध्ये गेलं। नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड गाव आहे आणि मुदखेडचाच माझा जन्म। तसे ऍक्च्युली आम्ही आंध्र प्रदेश जो आहे बासर
1: बर
2: सरस्वतीच तिथले आहोत आम्ही।
1: अच्छा।
2: पण हा, पण माझे वडील, माझे आजोबा हे सगळे बासरला, बासरच आमचं सगळं शेती घर वगैरे माहेरचं सगळं बासरला आहे। पण माझा जन्म, माझ्या दुसऱ्या भावाचा जन्म आणि माझ्या एका लहान बहिणीचा जन्म आम्ही मुदखेड, आमचा तिथलाच, बाकी मोठे सगळे बासर मधलं।
1: अच्छा।
2: तर हा, म्हणून मग आम्हाला मुदखेडची ओढ जास्त बासरपेक्षा, कारण आणि मुदखेडच्या मातीतलाच सूर आहे माझा, तिथूनच सुरुवात झाली।
1: अरे,
2: आणि तिथली जी सगळी लोकसंगीताची परंपरा, तिथल्या सगळ्या, आता लोकसंगीतामध्ये काय येत, एक वारावर भजन व्हायचं, मंदिर विठ्ठल मंदिर तिथे भजन व्हायचं, त्याच्यानंतर देवीचं मंदिर कालीजी देवीचं, तर तिथे गोंधळ ऐकायचो आम्ही नवरात्रामध्ये। आता उद्याच आपलं नवरात्रानिमित्तानेच आपला हा एपिसोड आहे, तर हे गोंधळ आम्ही रात्री बसून बसून ऐकायचो आणि त्या तो रिदम एक कानामध्ये, त्या जोगतिणी यायच्या, जोगतिणीचे जोगवे,
1: हो हो हो
2: हा। आणि मग या पिरियड मध्ये काय असं की नवरात्राच्या घरोघरी बायकांची भजनं व्हायची, मग त्या बायकांच्या भजनात जायचं, तिथे जाऊन कधीतरी गाणं म्हणायचं, त्यांचं भजन, त्यांचे जोगवे ऐकायचे, ते खेळतात, जोगवा खेळायचा, खेळलेला पाहायचा, त्यातला सूर, अशा सगळ्या या आजूबाजूच्या सगळ्या परिसराचा जो परिणाम आहे तो परिणाम सुद्धा कुठेतरी त्या संगीतावर आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं। आणि तिथून मगच वयाच्या 8व्या 9व्या वर्षीपासूनच इथे कालिका देवी कालिका संगीत विद्यालय, माझे पहिले गुरु माधवराव कांजाळकर यांनी तिथे उद्घाटन केलं त्याचं, आणि त्यांची पहिली शिष्या मीच।
1: क्या बात है, क्या बात है।
2: हा, आणि मग तिथलं रितसर गाण्याचं शिक्षण सुरू झालं।
1: पण आता तुम्ही म्हणालात की वयाच्या 8व्या वर्षापासूनच सुरू झालेला आपला संगीत साधना, तर या संगीत साधनेतील एखादी खास आठवण काही आहे का, ती आमच्या सोबत शेअर कर।

0: वर्षाचा भरल्या घागरीच्या नव्या रोजाच्या नऊ माळा घालू खटाच्या गळा माळू बुनिया रुपयाची मोत्याच्या कोसाची जागा पाहुनिया भक्तान पुढे कसान सोळ दिवट्या बोलविल्या अशा पद्धतीचा असं.
1: वा मस्तच.
0: हा आणि मग ह्याची मजा यायची जोगवा असायचा पायचा जोगवा जोगवा जोगवा मागीन हाती परडी परडी परडी घेईन त्रिविध तापाची तापाची करून या गणारी आईचा जोगवा जोगवा जोगवा मागीन. या सगळ्या गोष्टीचा एक आनंदाने म्हणायचं ह्याच्यात खूप आनंद होता.
1: मस्त
0: शाळेमध्ये समूह गाणं असायचं शाळेमध्ये स्वागत गीत पसायदान किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधन आपण ह्या खूप आठवणी खूप आहे. आणि मुळात कसं आहे की लहान वयात झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीच विसरल्या जात नाही. आताच्या याच्यातले एखादं विसर पडेल पण लहानपण कधीच विसरलं जात नाही कोणाचं. त्याच्यामुळं आपला हा एपिसोड नाही अजूनही दोन चार एपिसोड होतील लहानपणावरच
1: अगदी
0: पुढे सरकणारच नाही.
1: वा वा खूप आठवणी आहेत खरंच ना. म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा त्याप्रमाणे. नक्कीच
0: अजूनही वाटतं त्या वयात जायला आवडतं अजूनही वाटतं त्या वय आणि तेच वय छान वाटतं
1: खरंच खरंच तेच मिस करतो आपण मोठं झाल्यावर. लहान असताना वाटतं कधी मोठं होईल कधी मला स्वातंत्र्य मिळेल कधी मी स्वतःचा निर्णय घेईन पण मोठं झाल्यावर कळतं की बालपणीचा काळ सुखाचा
0: करत असतो.
1: हो हो
0: ते दिवस कधीच येत नाहीत एकदा केलेले.
1: हो ना हो ना
0: कधीच नाही मिळत.
1: तेच ना तेच ना. ताई मराठी अभिजात भाषा गौरव गीताला संगीत देण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्याबद्दल काय सांगाल तो अनुभव कसा होता.
0: खूप छान मस्त काय तो आनंद म्हणजे काय विचारायचं
1: कारण
0: 98 संमेलन त्याचं दिल्लीत संमेलन आपल्या भारताच्या राजधानी संमेलन राजधानीतला तो गाजावाजा राजधानीतला तो थाटमाट आणि त्याचं शीर्षक गीत त्या संमेलनाच मला करायचं होतं आणि नुकताच अभिजात भाषेला मिळालेला दर्जा.
1: हो हो
0: तर अभिजात दर्जा हा त्या सगळ्याच औचित्य आणि योगायोगाने त्यातलं ते गाणं पहिल्यांदा मला मिळावं हे आहे कुठेतरी हे पण विधिलिखित असतं
1: सुवर्णक्षणाकडे
0: गेलं. येस येस आणि असतील आपली काही कामाची जी म्हणतो ना आपण अगदी निस्पृहपणे तुम्ही काम करत जा तुम्हाला खूप संधी आणि खूप गोष्टी चांगल्या चालून येतील
1: तुमच्याकडे. खूप छान.
0: स्वार्थ न ठेवता
1: निर्मळ मनाने अगदी
0: निर्मळ मनाने काम करा आणि नुकसान तर तुमचं काहीच होणार नाही पण काम मात्र खरंच तुम्ही निर्मळ मनाने निर्मळ भावनेने तुम्ही त्याच्याशी जर राहाल त्या कलेशी तर कला तुम्हाला फार पुढे घेऊन जाते. हा तर तसंच हा यात हाय तोच प्रकार आहे. डॉक्टर अमोल देवळेकर पुण्याचे त्यांनी हे लिहिलेलं गीत आहे आणि 12-10 अंतरे आणि असं एकूण एक अंतरा चार म्हणलं तरी स्थायी अंतरा आणि सगळं शेवट म्हणजे 48 ओळीचं गाणं जवळपास.
1: बापरे.
0: तर ते तेवढं काव्य संगीतबद्ध करणं म्हणजे एखादं स्तोत्र संगीत खंड काव्यच आहे ना ते.
1: खरंय खरंय.
0: पण ते पेललं मी बऱ्याच जणांना वाटलं की अरे बापरे कसं होईल आता एवढं मोठं आहे पण फार मला ते फार छान वाटलं त्याच्यासाठी मी 1-1.5 महिन्याचा कालावधी घेतला त्याला वेळ घेऊन देऊन काम केलं आणि त्या गाण्याचं नशीब ते खूप मोठं नशीब आहे की ते गाणं गायला शंकर महादेवन हरिहरन प्रियंका बर्वे सागर जाधव मंगेश कोलवाकर गुरुगावकर शमी वागतार ही सगळी मंडळी 12 अंतरे आणि 6 गायक अशी ती मजा होती आणि ते काम करताना जो काही तो एक माहोल होता तो माहोल कधीच आयुष्यात कधी विसरण्यासारखा होता.
1: वा वा.
0: कारण कारण एवढ्या लोकांच्या सोबत काम करायचंय गाणं तर एकच आहे पण ह्यामधली असलेली मंडळी जी आहे ती एक एक कलावंत हा कितीतरी कलावंताच्या पुढचा होता. किती जरी जोडले तरी कमी पडतील असे कलावंत पुन्हा ह्याच्या नशीब पुन्हा दुसरं गाणं तयार झालं आणि ऑडिओ रेकॉर्डिंग माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालं नागपूरला त्यांच्या घरी. ऑडिओ रिलीज नागपूरला झालं त्याच्यानंतर ह्याचा व्हिडिओ झाला तो व्हिडिओ राज्यपालाच्या राजभवनात झाला. त्याच्यानंतर राजभवनामध्ये पण माननीय उदय सावंत साहेब होते एकनाथ शिंदे

0: साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, ते सगळ्यांच्या साथीने याचा व्हिडिओ रिलीज झाला. आणि त्याच्यानंतर मग ऑडिओ व्हिडिओ असं सगळं जे काही झालं त्याचा सोहळा तो दिल्लीत झाला.
1: वा वा.
0: माननीय मोदी साहेब, राष्ट्रपती मॅडम, उपराष्ट्रपती आणि तारा भावळकर संमेलनाच्या अध्यक्ष, फडणवीस साहेब, अजित पवार दादा, ही सगळी एकनाथ शिंदे
1: साहेब,
0: उदय सामंत साहेब, ही सगळी मान्यवर मंडळी. आणि विज्ञान भवनात हे काही गाणं सतत वाजत होत तर तेव्हा असं वाटलं की आपण भरून पाहू. कारण एका दिल्ली सारख्या ठिकाणी एवढी आपली एक गोष्ट एवढी इतकी सातत्याने ती वाजत राहते,
1: साहजिकच आहे. हो हो.
0: आणि बाहेर पण आपलं गाणं वाजते, बाहेर पडलो की अरे हे तुमचं गाणं आहे का, अरे हे तुमचं गाणं आहे का, पुस्तकाच्या स्टॉल वर गेले की ते तुमचं आहे का, हे जे आहे गुणी बाळ कसं म्हणतो कुणी, अरे वा तुमचं हे बाळ किती, तसं तो फील होता मला.
1: भारीच भारी.
0: फिरताना संमेलनात फिरताना तसा फील होता माझा. प्रत्येक जण बोलत होत आणि आवर्जून येऊन बोलत होत. तर तुमच्याकडे कुठेतरी काहीतरी आहे तर ते त्यावेळेस नक्कीच होतं, त्याची दाद घेतली जाते. तुम्हाला त्याच्यावर अपार कष्ट खूप करावी लागतात.
1: खरंय खरंय. छान छान. पण ताई मला सांगा ना, एखाद्या कवितेला संगीत देत असताना तिच्या शब्दांमधील भावना आणि आशय समजून घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हो, म्हणजे तुम्ही कसं करता?
0: कविता हातात येते. कविता मुळात कसं आहे की आपण जसं म्हणतो ना, काही काही कविता तर असं आहे की त्या स्वतः चाल घेऊन येतात.
1: अच्छा.
0: कळत नाही पण त्यातली शोधावी लागते.
1: बर.
0: आपल्याला समोर दगड दिसतो. एखादा दगड समोर दिसतो पण एखादा शिल्पकाराला त्यात मूर्ती दिसते.
1: क्या बात आहे. बरोबर.
0: आणि तो त्यातला जास्तीचा भाग त्यातला काढून टाकतो.
1: अरे वा सुंदर.
0: आणि ती मूर्ती समोर येते,
1: समर्पक अगदी.
0: आणि अर्थात कवितेचं पण तसंच आहे की तुम्ही जेव्हा कविता समोर आली तर त्यात बरोबर तो साचा दिसतो तुम्हाला. काही काही वेळेला पण गमत असते, काही वेळेला दिसतच नाही, काही वेळेला कळतच नाही की अरे ह्याला काय करायचं, आपल्याला हे काय करायचं. आता पण तुम्हाला शब्दांना चाल देताना, शब्द संगीत, सुगम संगीत ही शब्द प्रधान गायकी, त्याच्यामुळे तिथे शब्दांना फार महत्व आहे.
1: अगदी अगदी. हो.
0: तुम्हाला शब्दांना महत्व आहे, व्याकरणाला महत्व आहे, या सगळ्या गोष्टी ह्रस्व दीर्घापासनं
1: अगदी अगदी
0: तुम्हाला सुगम संगीतामध्ये काम करताना या सगळ्या गोष्टींची जाणीव, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. कारण एखादी प्रश्नार्थक चिन्हांची रचना आहे आणि आपण जर तिचा शेवट लांबवत राहिलो आणि त्या ओळीचा अर्थ प्रश्नार्थक आहे तर तेव्हा तुम्ही काय करणार?
1: बरोबर.
0: सखे मुनाली सा तुझे हास्य आज गेले कुठे.
1: वा.
0: हा जो कुठे आहे तिथे तुम्हाला
1: प्रश्नार्थक.
0: हे तुम्हाला संगीतात प्रश्नार्थ चिन्हाचा वापर करताना.
1: वा. तो भाव त्या ठिकाणी व्यक्त झालाच पाहिजे.
0: येस येस. आधी बघा ना, आधी सगळं

0: सुंदर, वाह, पॉज, तो पॉज खूप महत्त्वाचा.
1: आणि आणि ह्या कवितेतली ही जागा अत्यंत महत्वाची,
0: महत्वाची जागा
1: त्याला कळली पाहिजे.
0: बरोबर,
1: कळली पाहिजे.
0: अच्छा,
1: त्यांना
0: वा
1: पुन्हा भाव घेताना येणार तू सख्या रे बेचैन आज झाले, हे घेता आलं पाहिजे. भाव प्रत्येक शब्दातला संगीत देताना तुम्हाला तो सुरांमध्ये बांधताच आला पाहिजे संगीत करायला, तेव्हा ते गाणं छान होत. एखादं बालगीत घेतलंय आपण, छान छान गुरुजी माझे छान केते वाई, रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येई.
0: अगदी बालगीत वाटतंय,
1: बालगीतच आहे.
0: हो ना, हो ना, भाव तो आला, ते संगीत चाल तशी आली.
1: पावसाला, पावसाचे किती प्रकार आहेत. पाऊस घेताना पावसाला चाल, पाऊस हा एकच शब्द आहे.
0: हो,
1: लहान मुलांचा पाऊस, मोठ्यांचा पाऊस, वृद्धांचा पाऊस, निसर्गाचा पाऊस, पाऊस एकच शब्द आहे. पण तुम्हाला त्या त्या कवितेनुसार पावसाचे भाव हे देता आला पाहिजेत. रे रे पावसा तो दिवसाच ये, पूर्ण झाले शाळा ता सुट्टी मला दे, हे झालं लहान मुलांचा पाऊस. पुन्हा दुसरा, सर्व दूर पाऊस रिम छिमतो, गंध मातीचा घम घमतो. तरुण वय, तरुण वयातला पाऊस,
0: अगदी अगदी.
1: त्याच्यानंतर दुसरा, पाऊस

तो हा मुलींच्या मनातला पाऊस. मग तुम्हाला ही पावसाची रूप दाखवत आली पाहिजे. त्याच्यानंतर अजून वादळात

0: क्या
1: बात
0: बता
1: है, वाह, सुंदर सुंदर.
0: असे भाव आलेच पाहिजेत,
1: वेगवेगळे भाव दर्शक आले पाहिजे. बरोबर
0: यस
1: बरोबर.
0: यस
1: ते
0: यस
1: म्हणतात ना,
0: आलेच.
1: पाऊस सर्वत्र जरी सारखा पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं, त्याप्रमाणेच तुमचं प्रत्येक याला संगीत आणि ते भाव वेगवेगळे आलेत. वा सुंदर, छान वाटलं. पण ताई, संगीतकार म्हणून काम करत असताना या दोन्ही भूमिका एकमेकांना पूरक वाटतात का, आणि कसं सांगाल त्याबद्दल?
0: कोणत्या दोन्ही?
1: गायिका आणि संगीतकार.
0: हा बरोबर, छान प्रश्न. गायिका आणि संगीतकार,
1: हो,
0: ह्या गायक आणि संगीतकार हे दोन्ही भूमिका पार पाडणारे फार क्वचित आहेत.
1: अगदी.
0: जसे बाबूजी आहेत, हृदयनाथ मंगेशकर पण आहेत, काही रचना गायलेत, जास्त संगीतकार. पण सुधीर फडके यांनी गाणे तेवढंच तयार, संगीतकार म्हणून तेवढंच तयार.
1: बरोबर.
0: हा, आणि दशरथ पुजारी गायक म्हणूनही तेवढेच तयार, ते माझे गुरु आहेत दशरथ पुजारी. तर ते पण तसेच तयार. असे काही मोजके लोक आहेत की जे गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून दोन्हीला छान अगदीच पूर्णत्व आहे त्यांच्याकडे. पण जेव्हा आता मला वाटतं की मी हे गाणं तयार केलंय, माझं गाणं, पण मला प्लेबॅक सिंगर जे म्हणतो ना आपण, पार्श्वगायक, तर ह्यांच्याकडनं माझं, मी दिलेल्या अक्रू रांगोळीला रंग भरण्याचं काम प्लेबॅक सिंगर, पार्श्वगायक फार सुंदर करतात.
1: बरोबर.
0: कारण आपण आपलंच गाणं गायलंय, कारण माझ्या डोक्यात साचा तयार आहे त्याचा. पण त्या साच्याला एकदा छान सजवणं जे आहे, त्या साच्यांना एका मस्त सुंदर एका वेगळ्या वळणावर नेऊन सोडणं हे प्लेबॅक सिंगरचं काम फार सुंदर करतात. आणि तो अट्टहास नसावा संगीतकाराने की मी माझं गाणं मीच गाईन. हे माझे गुरुजी पण सांगायचे की आपलं गाणं जेव्हा दुसऱ्यांकडून आपण करून घेतो ऐकून, पार्श्वगायकांच्याकडून, तर आपलंच गाणं ते आपल्याला फार एका वेगळ्या उंचीवर वेगळं वाटायला लागतं.
1: अगदी खरंय. वा,
0: त्याचं कारणच तसं आहे, कारण कविता ही कवीची मुलगी असते, ती संगीतकाराची सून असते.
1: काय संकल्पना आहे वा.
0: कारण ती कविता जेव्हा संगीतकाराकडे येते तर तिला ते सजवतो ना आल्यानंतर. आपण सुनीला घरी आल्यानंतर दागदागिने सजवतो, आणि मग ती जेव्हा गायक किंवा गायकांच्या स्वास ते त्यांचे कायमचे साथीदार असतात, गायक गायिका जे आहे. म्हणून कविता ही कवीची मुलगी, संगीतकाराची सून
1: आहे,
0: आणि सारथ्य करणारे गायक आणि गायिका. ते कुठपर्यंत पुढे जाईल तो त्या त्यांच्यापर्यंत आहे. पण आज आपण आजही बघतो ना की गाणं लता मंगेशकरचं आहे, गाणं सुरेश वाडकरांचं आहे, गाणं सुधीर फडक्यांचं आहे, गाणं सोनू निगम निघायल मागे. मग गीतकार, अरे हे यांचं गाणं आहे का, वसंत देसाईंचं गाणं आहे का, गदिमांचं गाणं आहे का, हे रचना एक रामायण सोडलं तर अशी रचना जी पर्टिक्युलरली लागली आकाशमध्ये, अरे ही गदी माडगोगराची का, अरे कुसुमग्र, असं रचना नाही म्हणत, ती लता मंगेशकरचं गाणे म्हणतो.
1: हो,
0: है ना,
1: मस्त.
0: हा, म्हणजे ते त्यांच्या नावाने पुढे करत. अर्थात आत्ता दिवस, आता या गीतकार आणि संगीतकारांचा उल्लेख आता खूप बऱ्यापैकी होऊ लागलाय. म्हणजे आधी तर फार पाठीशीच असायचे, गायक गायिकांच्या समोर, गायक गायिकांच्याच नावाने गाणं समोर व्हायचे.
1: खरं खरंय.
0: आता आताशा तो होऊ लागलाय बऱ्यापैकी. तर म्हणून मग आपण जेव्हा हे काम करतोय, हे आपण केलेलं काम हे आपणच परत तेच, मग विचार वेगळा असतो. कारण मी तयार केलंय, मग प्रत्येक आईने आपल्या मुलांना घरातच शिकवलं असतं ना.
1: अगदी बरोबर. वा,
0: गुरुजींकडे पाठवलंच नसतं, शाळा कॉलेजची गरजच नसती ना मग.
1: बरोबर बरोबर. आणि म्हणूनच मला आता विचारायचं. बरोबर. म्हणूनच मला विचारायचं वाटतंय की शंकर महादेवन आणि आशा खाडीलकर यासारख्या नामवंत गायकांनी आपल्या रचनांना स्वर दिलेले आहेत, हा तोच अनुभव असावा असं मला वाटतं. तुम्ही आता जे म्हणताय
0: सुंदर. आपलं आणि काय करून ठेवतात ही लोक. आता शंकरजींनी माझं गाणं गायलं, मी काय केलं होतं, मी चित्रपटासाठी दाटला उमळा
2: सा

0: हे गाणं आता तुम्ही जाऊन आहे का युट्यूबला, याला सगळीकडे डायरी ऑफ युन पंडित चित्रपटाचं गाणं आहे, कुठे मिळेल ते. तर हे शंकरजींनी कसं गायले आता हे मी अट्टहास केला असता, नाही नाही मी गाते, अरे नाही भाव दिवशी
1: नाही भाव
0: नाही
1: येत म्हणतात. अर्थता त्या गाण्यातली अर्थता तिथे जाणवली पाहिजे
0: तिथे. तर त्याच्यावर काम केले त्यांनी,
1: वा
0: पार्श्वगायनाचं हे त्याच्यावर त्यांनी वैयक्तिक काम केलंय त्या गोष्टीचं. जसं मी संगीतकार म्हणून कवितांवर काम करते तसं ते आवाजासाठी ते किंवा पार्श्व हे ही रचना गाताना मला माझा आवाज कशा पद्धतीने द्यायचा याच्यावर खूप काम करून ठेवले या लोकांनी.
1: बरोबर.
0: आणि म्हणून मग ते अजून जास्त गोड वाटतं, अजून इफेक्टिव्ह होत तो.
1: सुंदर सुंदर. 25,000 विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गाण्याच्या भव्य उपक्रमामागच्या आठवणी आणि अनुभव कशा आहेत ताई?
0: खूप छान अनुभव. म्हणजे काय विचारावेत काय आणि सांगावेत काय
1: सांगा.
0: 2010 वर्ष महाराष्ट्र शासनाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाचाच उपक्रम होता तो, की तो नांदेडला घ्यायचा ठरला होता 25. आणि त्या तत्कालीन जिल्हाधिकारी नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर सर आणि पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक साहेब अशी आमची बैठक झाली. आणि परदेशी साहेब म्हणाले की मॅडम असं असं आहे, आपण जास्तीत जास्त किती हजार किती विद्यार्थ्यांपर्यंत काम करू शकतो हे. तर मी त्यांना मीटिंग मध्ये एकच उत्तर दिलं की एक विद्यार्थी ते त्याच्या पुढे कितीही घ्या कितीही घ्या. तर ते म्हणाले सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही सक्सेस झालं तर दोघांना पण आपलं पत्र आहे. मी म्हणलं घेऊ एखादं पत्र काही हे नाही पण आणि खरंच नाही हे अधिकाऱ्यांचं खूप मोठं मोठे पण आहे की बाबा एवढे मोठ्या आज हे सगळे IAS IPS अधिकारी पण ते सुद्धा जेव्हा जमिनीवर उभं राहून काम करतात आपले पाय जमिनीवर राहून
1: अगदी अगदी
0: त्यातलं माणूस पण जेव्हा आपण बघतो त्यांना जिल्हा सांभाळायचा आहे त्यांना काय नाही सांभाळायचं आपल्याला एवढंच काम करायचंय. आणि मी ज्या पद्धतीने कामाला लागले त्याच्यावर 6 महिने मी मेहनत घेतली. 33,000 तेव्हा डिस्क होत्या CD
1: हो तेव्हा डिस्क बरोबर.
0: हा हा तर 33,000 प्रिंट काढले आम्ही त्याच्या. लहान मुलांच्या आवाजात 5 गाणी रेकॉर्ड केली त्यांच्या स्केलला जाऊ आणि त्याच्यामध्ये करा तो एकची धर्म बहु असो तो सुंदर संपन्न की महान अशी तुकडोजी महाराजांची प्रार्थना अशी मंगल देश अशी 5 गाणी रेकॉर्ड केली आणि करून आम्ही ती म्हणजे मुलांच्या स्केलला मग ती एक ट्रॅक सहित आणि एक विदाऊट ट्रॅक विदाऊट म्हणजे नुसता ट्रॅक एक आणि एक आवाज असेल
1: अशी
0: त्या प्रत्येक शाळा प्रत्येक शाळांना आम्ही त्या सीडीज दिल्या.
1: बर
0: 33,000 सीडी आणि आम्ही 6 महिने नांदेड जिल्हा पिंजून काढला.
1: अच्छा.
0: प्रत्येक शाळेला भेट देत.
1: बापरे.
0: प्रत्येक शाळेत रिहर्सल 6:00 घराच्या बाहेर पडायचे ते 9:00 घरी येईल.
1: वा
0: अशी मेहनत
1: मेहनत
0: तो कार्यक्रम इतका सक्सेस झाला
1: की
0: म्हणजे तो फार त्या पिरियड मधला सगळ्यात उंचीवरचा कार्यक्रम ठरला.
1: नक्कीच नक्कीच.
0: 25,000 विद्यार्थी समोर आणि घेणारी मी उभी.
1: बरोबर.
0: ते एक विजयाचा क्षण वाटतो ना सक्सेस झाल्यानंतर. एवढं मोठं काम आपल्या हातून घडतंय.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि अजूनही तेवढं रेकॉर्ड नाहीये.
1: अच्छा.
0: अजूनही नाही झाले.
1: वा वा वा खरंच. पण ताई आजच्या डिजिटल युगात संगीत निर्मितीच्या पद्धती बऱ्याच बदललेल्या आहेत, या बदलांकडे आपण कसं पाहता?
0: खूप बदलले. आधीचा रेकॉर्डिंगचा काळ जर पाहिला तर माझे गुरुजी एक उदाहरण नेहमी सांगायचे की क्षणभर उघड नयन देवा हे गाणं आपण नेहमी ऐकतो.
1: हो.
0: तर माणिकबाईंच्या आवाजात ते गाणं येते. तर आणि माझ्या गुरुजींचं संगीत दशरथ पुजारी सर तर ते म्हणाले की रेकॉर्डिंगच्या वेळेला आधीच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला कसं होतं की सगळंच लाईव्ह असायचं ना.
1: हो बरोबर.
0: वाद्य गायक सगळं
1: रेकॉर्ड सगळं. हो बरोबर.
0: सगळ्या रेकॉर्ड्स असायच्या. तर त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की पहिला टेक आणि मग ह्याच्यात काय झाली की कुणीही चुकलं तरी परत पूर्ण टेक घ्यावं लागायचा.
1: बरोबर.
0: तर क्षणभर उघडं नाही ना देवा हे गाणं 32 वेळेला झालं. 32 वेळा
1: बापरे. रिटेक
0: रेकॉर्ड. हा रिटेक रिटेक आणि रिटेक पण गेलं आणि तरी थकणार कुणीच नव्हतं हे विशेष म्हणून तर ही लोक का मोठी आहेत. ही लोक विद्यापीठ आहेत, स्वतंत्र विद्यापीठ
1: आहेत.
0: तर तिथे ह्याच्यामुळेच आहेत ना,
1: वाहून घेतले संपूर्ण.
0: वाहून घेतल्यापेक्षा त्यांच्या रक्तातल्या प्रत्येक थेंबामध्ये मेहनत आहे, कष्ट आहे.
1: कष्ट आहे संगीत भिनलंय.
0: संगीत नाही त्याच्यावर केलेले कष्ट आहेत. जो विषय आहे संगीतच नाही, कोणत्याही जी ही पिढी आहे, मोठी पिढी किंवा ही दिग्गज मंडळी यांनी प्रत्येक त्यांच्या रक्ताच्या थेंबात ही कला उत्थंबून टाकून दिली. त्यांना ते दुसरं त्याच्यात काहीच नाही असं आहे ते. त्याच्यामुळे मग
1: बरोबर
0: सगळं झालं आणि बाहेर आल्या मालिक बाई पुन्हा एकदा सगळ्यांनी ऐकलं गाणं अगदी शेवटाला आलं. शेवटची तिहाई घेताना क्षण मधला न पुन्हा नळाचा आला.
1: अयो अच्छा अच्छा.
0: फक्त अण्णा म्हणाले की हा अण्णा म्हणाले माणिक असं झालं काय झालं सांग मला. अगं एवढं सुंदर सगळं गाणं झालंय आणि शेवटचा क्षण मधला नळाचा आलाय.
1: अरे देवा. बर.
0: अरे त्यात काय चला पुन्हा सगळ्या आतमध्ये
1: तेवढ्या सगळ्यांसाठी
0: 33व्या वेळेला ते गाणं रेकॉर्ड.
1: वा वा.
0: ही जी मेहनत आहे आणि आता जर तुम्ही अगदी बालकलावंतांना सुद्धा बोलवताय ना बोलवलं रेकॉर्डिंगला माझे तर खूप अनुभव आहेत तसे. ही कला अगदी लहान लहान मुलं येतात मग ही ओळ चांगली आली का हा शब्द चांगला आला का त्याचा कॉपी पेस्ट करा हो तिकडे.
1: अयो आई शॉर्टकट.
0: हा ही आता ही पिढी अशी करते. नाही यांना जर कुठे गाणं म्हणायचंय तर ह्यांनी गायलेलं गाणं ह्यांना आठवत.
1: हे
0: खूप मोठे अनुभव आहेत. हा यांना आठवत नाही यांनी गायलेली. त्याचं कारण हे की त्याच्यावरती प्रॉपर मेहनत केलेलीच नसते. किंवा आपण हे गाणं गायलंय हे आपलं गाणं आहे ही त्यांची तळमळ त्याविषयीची नसते.
1: बरोबर बरोबर.
0: व्यवसाय असावा व्यवसाय असावा मान्य पण तुम्ही जेव्हा तुम्ही एखादं गाणं तुमचं म्हणून गाता तुमचं नाव गावाचं लेबल त्याच्या मागे लागतं त्या गाण्याच्या मागे तर तेव्हा लोक त्या गाण्यासाठी तुमच्याकडे पाहतात आमच्याकडे.
1: खरं
0: म्हणून तुम्हाला ते गाणं एक मोठ्या कलावंताची छोटीशी उदाहरण देते की गाणं रेकॉर्ड झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मुंबईत एका मोठ्या प्रसंगात नाव सांगत नाही आणि प्रसंगाचं नाव सांगत नाही मोठ्या प्रसंगात त्याच्या त्या उद्घाटनालाच त्या गायक कलावंताला गायचं होतं ते गाणं. आणि मला मुंबईहून फोन आला की मॅडम असं असं आहे आणि तुमचं ते गाणं जे आहे ते गाणं आता यावेळेस जरी पहिल्यांदा इथे वाजलं तरी ह्याच्यानंतर वर्षा दरवर्षी या हे गाणं वाजूनच त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार. तुमचं गाणं वाजून बोला अरे वा ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी अजून काय छान
1: आहे.
0: तर मी त्यांना त्या गायकाचा नंबर दिला ह्यांनी गायले त्यांना बोलून तर ते म्हणजे तुम्हीच सांगा. तर मी तर सांगितलंच गायकाला पण त्यांचाही फोन गेला मुंबईवरून की असं असं तुम्ही गाणं गायला या. बुधवार होता त्या दिवशी आणि बुधवारी मला फोन आलेला आणि कार्यक्रम काहीतरी शुक्रवारी होता तिथे. तर शुक्रवारी कार्यक्रम होता आणि त्या गायक त्यांनी फोन केला तो दिग्गज व्यक्ती मला केलेला फोन असेल किंवा त्याच व्यक्तीने त्यांना केला अगदी दिग्गज नाव. तर झाल्यानंतर गंमत अशी झाली की त्याची जी म्हणजे घाबरगुंडी उडाली त्याला कोणतं गाणं गायले त्या गायकाला हे आठवत नव्हतं.
1: अरे बापरे.
0: त्याला त्या गाण्याच्या ओळी आठवेना चाल आठवेना आणि गाणं तर नावाने झालं पास झालं.
1: कठीण आहे.
0: हा मग युट्यूबवर पाहिलं त्यांनी युट्यूबवर पाहिलं तर युट्यूबवर तेव्हा एवढे अपलोड लगेचच्या लगेच नाही व्हायचे आता जशी होते तशी.
1: बरोबर.
0: हा तेव्हा मग ते नव्हतं झाले. मग त्याचा फोन आला की ताई आता असं असं झालंय कसं करायचंय मला ते गाणं शब्द येत नाही त्यांनी गाणं पाठ नाही चालेल लक्षात नाही आनंद आहे. आणि पुन्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्यांचा फोन आला त्यांना सांगा तुम्ही की मानधन वगैरे किती देतील ते जाण्या येण्याचं हे सर त्याच असं एका वेळेत अशी म्हणजे डोक्यात सणत आली की अरे बाबा तुला गाणंच बापाट नाहीये.
1: बरोबर.
0: तुला काहीच माहित नाही ग त्या गाण्याचं, तूच गायलास पण. आणि तू कोणत्या तोंडाने मानधन मागतो.
1: अगदी अगदी बरोबर.
0: पण ही नाही आता ही हे असं खूप गोष्टी होतात अशा घडतात. आणि मी ऑफिसच्या ठिकाणावरनं त्याला ऑनलाईन दीड तास गाणं शिकवलं मी.
1: वा.
0: आणि त्याला लिरिक्स पाठवले.
1: बर.
0: त्याला मग रेकॉर्ड पाठवलं. त्याला सगळं पाठवलं आणि मग त्याला मग मायनस वनचा ट्रॅक पण त्याला दिला. आणि मग तो तिथे जाऊन तो गाणं गाऊन आला. आणि मग तेव्हा त्यांना नाही वाटलं की जे मानधन दिले ह्याच्यावर खरंच आपला अधिकार नाहीये. कारण आपण तर काहीच की आपण शून्य होतो त्यांचा फोन आला तेव्हा.
1: बरोबर.
0: पण त्याची उद्या तुमचं त्याच्यावर चिंतन करा.
1: खरंय.
0: पण आपण ही अशी पण काही आहेत आणि काही अगदी सिन्सिअरली काम करणारी पण मुलं आहेत.
1: हो हो हो अगदी.
0: की जे त्याच्यावर काम झाल्याशिवाय रेकॉर्डिंग नाही.
1: डेडिकेशनने काम करणारी मुलं आहेत.
0: पूर्ण पूर्ण पूर्ण अजित कडकडे सोबतचं कामाचा अनुभव सांगताना मी सांगते की ते म्हणाले की मला एक 10 दिवस लागतील आणि मग रेकॉर्डिंग.
1: वा बरोबर.
0: त्या गाण्यावर मेहनत घेणारी हे म्हणजे त्यांना माहिती आहे की ह्याच्यावर काय करावं लागतं.
1: अगदी.
0: नवीन कामासाठी काय करावं लागतं.
1: खरं.
0: हे ही फार वेगळी गोष्ट आहे, वेगळा विषय. पण आहे अशा असं एकंदरीत.
1: ताई सध्या आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय, सगळीकडे उल्हास आहे, नवशक्तीची उपासना आहे. तर संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांना आपण कोणता महत्वाचा संदेश द्याल.
0: संदेश मी छानच सांगेल की स्त्रिया मुली असतील स्त्रिया असतील ह्या आता एक प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी ही जबाबदार व्यक्ती आहे. पण तुम्ही करिअर तर कराच. बिलकुल करा. आणि कोणत्याही क्षेत्रात करा. जे क्षेत्र जो विषय हाताशी घेतलाय त्यात पूर्णत्व कसं मिळेल हा रस्ता शोधा.
1: बरोबर.
0: यात मला मिळालं नाही म्हणून दुसरीकडे लक्ष घालून यातलंही जाऊ देऊ नका त्यातले. आणि असं मुलींचे काही खूप होतं. जोडीदार असा निवडा निवडताना की तो तुम्हाला मित्र म्हणून तुमच्या सोबत असेल, नवरा नाही. कारण मित्र हा कायम स्वरूपी सोबत असतो, नवरा वेगळा असतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण कुटुंब जर आपण घरात पोट व्यवस्थित भरलं तर बाहेर काम चांगलं करू शकतो.
1: छान छान. बरोबर.
0: म्हणून घरातल्या गोष्टी सुद्धा आपण करिअर करतो म्हणजे घराकडे दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही. आणि स्त्रियाच म्हणून नाही, हे तर पुरुषांना पण आता त्यांनी पण हे ऐकायलाच पाहिजे. कारण एक आता जर स्त्री तेवढं करू शकते तर मग तेवढं पुरुषांनी पण त्या गोष्टी त्या स्वीकारल्याच पाहिजेत.
1: नक्कीच.

0: त्यांनी हातभार त्या गोष्टीचा लावलाच पाहिजे.
1: हो
0: हे सगळ्यांसाठीच आहे, पण ही फार मोठी गंमत आहे म्हणजे करिअरच्या नावाखाली उगाच उनाडपणा करू नका.
1: अगदी बरोबर.
0: निवडलेल्या विषयाला आणि प्रामाणिकपणे काम करा हे करायचं. आणि वयात येणाऱ्या मुली असतील तर पाऊल आपलं जे आहे ते सांभाळून जाऊन सलाखून पुढे टाका. हे सगळ्यात मोठा क्षेत्र कोणतंही निवडा, पण स्वतःच पाऊल चांगल्या ठिकाणी टाका, चांगलं काम करा आणि खूप यश आहे दाराशी. यश तुम्हाला संधी तुम्हाला नक्कीच प्रत्येकाला संधी दार ठोठावत असते.
1: हो
0: तिला आर्त घ्यायचे का नाही हा तुमचा कॉल आहे.
1: अगदी अगदी छान छान.
0: तो क्षण निवडा तुम्ही आणि तो क्षण जाऊ देऊ नका संधी शोधण्याचा. संधी दारात आलेल्या
1: अतिशय प्रेरणादायी संदेश. बरोबर बरोबर. आणि आता जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल अशी आशा मी करते. ताई, आपल्या संगीत प्रवासातील सुंदर आठवणी, अनुभव आणि प्रेरणादायी विचार आमच्यासोबत शेअर केलेत त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आपल्या प्रवासातून संगीत हे केवळ कला नसून ती साधना, भावना आणि जीवनाशी जोडलेली एक सुंदर अभिव्यक्ती आहे हेच जाणवत असतं. आपल्या हातून अशीच सुरेल आणि दर्जेदार संगीत निर्मिती घडत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद ताई. रसिक हो, आजचा हा संवाद आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या भेटीसाठी ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते आणि ताई पुन्हा एकदा तुमचे शतशः आभार. नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम

आपल्याला ऐकायची इच्छा नसलेली गोष्ट एखादा माणूस परत परत सांगू लागला की त्याचा कंटाळा येऊ लागतो आणि तीच तीच गोष्ट वारंवार सांगणाऱ्याच्या बोलण्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ लागतं. जर समोरच्या माणसाच्या ही गोष्ट लक्षात आली तर तो लगेच त्याचे बोलणं थांबवतो आणि तिथून निघून जातो. पण समर्थांच्या सारखे सद्गुरु काही कच्च्या गुरुचे चेले नसतात. समोरचा आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे समजल्यावर शहाणा माणसाने बोलू नये हे माहीत असून सुद्धा ते त्यांच्या म्हणण्याची पुनरुक्ती करतात, कारण ऐकणाऱ्याचे भले व्हावे ही तळमळ त्यामागे असते. म्हणून या श्लोकात ते म्हणतात, हे मना, माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. अरे मी सांगतो तसा वागला नाहीस तर राम कसा भेटेल? आणि रामाची भेट घेणं हे तर मनुष्य जन्मातलं मुख्य उद्दिष्ट आहे. तू सध्या पैसा, मान, प्रसिद्धी या व्यावहारिक यशाच्या माथ्यावर असलास तरी हे काही कायम टिकणारे नसते. म्हणून भानावर ये आणि कायम टिकणारी वस्तू, सत्य वस्तू असलेल्या रामरायाच्या स्मरणात राहा, म्हणजे तुझे कायमचे भले होईल. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आरजे शुभांगी सोबत वेदमनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 26. परीशेवटी काळ घेऊन गेला. माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस, कारण मी हे सर्व तुझ्या भल्याकरता सांगतोय, असं मनाला सांगितल्यावर समर्थ पुढच्या श्लोकात म्हणतात,

राजी। आपल्या आयुष्याचं सुख ध्येय राघवाची गाठ घेण्याची आहे। त्यासाठी आवश्यक ती पात्रता येण्यासाठी आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी हे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत। जेव्हा श्रीकृष्ण त्यांचं अवतार कार्य संपवून निजधामाला निघाले तेव्हा त्यांच्या लाडक्या उद्धवाने त्याला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याचा हट्ट धरला, पण हे शक्य नव्हतं, कारण भगवंताबरोबर निजधामाला जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती पात्रता त्याच्या अंगी नव्हती। त्याचा अनावर हट्ट बघून भगवंतांनी त्याला उपदेश करायचं ठरवलं। भागवत पुराणाच्या एकादश स्कंधात या उपदेशाचे अध्याय आलेले आहेत। हा उपदेश भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे। नाथ महाराजांनी ह्यावर सविस्तर ग्रंथ लिहिला असून तो एकनाथी भागवत म्हणून नावाजला गेला आहे। त्यातील उपदेश ऐकून आधीच मनाने शुद्ध असलेला उद्धव त्यांच्याबरोबर वैकुंठाला जाण्यास पात्र झाला, पण आता त्याला वैकुंठाला जाण्याला स्वारस्य उरलेले नव्हते, कारण तिकडे गेले तर देह नाहीसा होईल आणि त्यामुळे देवाचं नाम घेण्यातला आनंद मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आलं। तेव्हा भगवंतांनी त्याला बद्रिकाश्रमात हवा तेवढा काळ राहण्याची मुभा दिली।

आलेले आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी ह्या श्लोकात घेतलेला आहे. प्रत्येकाला आपण अमर व्हावे असे वाटते. विशेषतः अनेक दैत्यांनी ह्यासाठी कठोर तपश्चर्या केलेली आहे, परंतु त्यांना अमर होण्याचं वरदान प्रत्यक्ष देवांनाही देता आलं नाही. त्या सर्व राक्षसांना एक ना एक दिवस मृत्यूने गाठलंच. पण उद्धवाने केवळ नामस्मरण साधनेने काळावर विजय मिळवला. ही बाब लक्षात घेऊन समर्थ मनाला राघवाची भक्ती करण्याचा उपदेश करत आहेत. नाम सातत्याने घेणं ही सर्वोत्तम भक्ती आहे असं सर्वच संत मंडळी सांगतात. कारण इतर कोणत्याही साधनेने मी भक्ती करतो असा अभिमान होण्याची शक्यता आहे. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात आपलं कसं होईल ही चिंता सोडून नाम घेऊ म्हणजे आपला उद्धार नक्की होईल अशी खुणगाट मनाशी बांधूयात. जय जय रघुवीर समर्थ. 26 पर्यंत झालंय. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. वेद मनाच्या श्लोकांचा या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 27, 28, 29 आणि 30. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 27. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. कितीही प्रयत्न केला तरी मनुष्य अमर होऊ शकत नाही, पण त्याने जर राघवाची भक्ती केली तर मात्र भवाची म्हणजे संसाराची चिंता दूर होऊन शेवटी काळावरही मात करता येते. हे सांगून झाल्यावर पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात, भवाच्या भवे काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. लंडी याचा अर्थ भेकड, घाबरट असा घ्यावा. घाबरट माणसाला भवाचे म्हणजे त्याच्या प्रपंचाचे किंवा संसाराचे कसे होईल, शेवटपर्यंत तो तडीला जाईल की नाही याची चिंता सतावत असते. कारण एक झाली की दुसरी अशा समस्या त्याला भेडसावत असतात. आधी मुलं नाहीत म्हणून तो चिंता करत असतो. मुलं झाल्यावर त्यांना मोठं करण्यासाठी पैसा कुठून आणायचा ह्याची चिंता त्याला असते. त्याशिवाय म्हातारपणी आपलं कसं होईल ही चिंताही त्याला असतेच. त्यामुळे तो सदैव धास्तावलेल्या अवस्थेत असतो. त्याला अन्नपाणी गोड लागत नाही. या सर्व चिंता त्याला सतावत असतात, कारण तो स्वतःला करता समजत असतो. वास्तविक पाहता जीवनात वाट्याला येणारे प्रसंग, भेटणाऱ्या व्यक्ती आणि मिळणाऱ्या वस्तू हे सर्व त्या राघवाच्या मर्जीवर अवलंबून असतं. मात्र येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणं हे माणसाच्या हातात असतं. हे ज्याला माहीत नसतं तो भविष्यात येणाऱ्या प्रसंगाच्या भयाने कायमचा घाबरलेला असतो. तो धाक नष्ट व्हावा म्हणून समर्थ त्याला धीर धरायला सांगतात. जो मनुष्य ओढवलेल्या परिस्थितीला न घाबरता धीराने तोंड देतो तो त्या परिस्थितीतून ताऊन सुलाखून बाहेर पडतो. परिस्थितीला धीराने तोंड देण्यासाठी माणसाला कुणाचा तरी आधार हवा असतो. यावर श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी आधार घ्यायचा झाला तर आपल्यासारख्या मर्त्या माणसाचा घेण्यापेक्षा चिरंतन असलेल्या राघवाचा आधार घ्यावा. त्याचा आधार मिळवण्यासाठी सतत त्याच्या स्मरणात राहावे, म्हणजे संकटात त्याचं स्मरण होतं आणि तो आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतो. गजेंद्र मोक्ष कसा झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे. असा स्वामी आपल्या पाठीशी असल्यावर कुणालाही भाग्यात भ्यायचं कारणच नाही. अगदी यमराज जरी आले तरी त्यांनाही ते थरथर कापायला लावतात, मग इतरांचा काय पाड लागणार. यावर कोणी म्हणतील, जर आपण सर्वजण त्यांचीच लेकरे आहोत तर आपल्या संकटाच्या वेळी ते
रिपीट

रिपीट, तर आपल्या संकटाच्या वेळी ते स्मरण न करताही धावून येणार नाहीत का? ह्याचं उत्तर असं की जो स्वतःला करता समजतो त्याला संकट समयी राघवाचं स्मरण होत नाही. हा आपल्याला बोलवत नाही तर मग त्याचे त्याला संकटाशी दोन हात करू देत म्हणून देव त्याला त्याच्या भरवशावर सोडून देतात. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. वेदमनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 28. दीनानाथ हा राम कोदंड धारे. तर सदैव राघवाची भक्ती करा, त्याच्या चिंतनात रहा, असं आतापर्यंत समर्थांनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं. ते सांगताय म्हणजे बरोबरच असणार. हे जरी पटलं तरी माणसाचं शंकेखोर मन त्याचा पिच्छा सोडत नाही. समर्थ सांगताय त्याप्रमाणे खरंच नामस्मरणाने आपलं भलं होईल का असा विचार आपल्या मनात अधूनमधून डोकावत असतो. अर्थात आपलं मन लिलया वाचू शकणाऱ्या समर्थांना आपली शंका नक्कीच कळली असेल. म्हणून त्यांनी पुढच्या 10 श्लोकात आपल्या भक्ताला वाऱ्यावर न सोडता त्याच्यासाठी दासाभिमानी श्रीराम काय करतात त्याचं वर्णन केलंय. ते म्हणतात,

0: नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, हे आपण नेहमी ऐकत असतो. पण वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जेव्हा एखादी संस्था काळानुरूप नवनवीन उपक्रम राबवते, तेव्हा ती केवळ पुस्तकांची जागा राहत नाही, तर ज्ञान, संस्कार आणि विचारांची समृद्ध चळवळ बनते. जळगावच्या वाचन संस्कृतीचा अभिमान असलेल्या वा वाचनालय हे आता वाचनप्रेमीसाठी तब्बल 1.5 लाख पुस्तकांचा खजिना खुला करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत नागरिकांना वाचनालयात येऊन पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामागची प्रेरणा, वाचनालयाचा समृद्ध वारसा आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वा जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष CA अनिल कुमार शहा सर. सर, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: या विशेष संवादात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आरजे शुभांगी. चला तर मग पुस्तकांच्या या ज्ञानोपयोगी यात्रेला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम वा जिल्हा वाचनालयाचा इतिहास आणि जळगावच्या सांस्कृतिक जीवनातील त्याचं स्थान याविषयी आपण चर्चा करू, त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: वा वाचनालयाची स्थापना 1 जुलै 1877 रोजी झाली. तेव्हा वाचनालय खूप छोट्या इमारतीमध्ये होतं, पण कालानुरूप त्याच्यात वाचक जोडत गेले, लोक जुळत गेली आणि त्या ती जागा कमी पडायला लागली. मग देणगीदारांना आवाहन करून तत्कालीन संचालकांनी थोडे पैसे जमवले आणि त्यातनं 1902 साली वल्लभदास वालजी यांनी 4000 रुपये तेव्हा देणगी दिली आणि काही देणगी संचालकांनी जमवली आणि त्यातून एक नवीन इमारत उभी राहिली. त्याचं उद्घाटन 4 जून 1907 रोजी झालं.
0: अच्छा.
1: आणि त्या हॉलला नाव लॅमिंग्टन टाउन हॉल असं नाव होतं.
0: बर.
1: जुनी दगडी कौलारू इमारत जे जळगावकर आहेत त्यांना ती माहीत असेल. नंतर तिथे लोकमान्य टिळक जळगावला आले, त्यांचं जाहीर व्याख्यान तिथे झालं आणि त्यानंतर त्या सभागृहाला टिळक सभागृह असं नाव देण्यात आलं. ती जागा वाचनालयाला नगरपालिका होती तेव्हा, तत्कालीन नगरपालिकेने दिली होती. कालांतराने तीही जागा कमी पडू लागली. मग 1964 साली पुन्हा शेजारची जागा नगरपालिकेने दिली आणि तिथे विस्तारित इमारत वाचनालयाची दुमजली इमारत तेव्हा उभी राहिली. त्यातल्या खालच्या मजल्यावर काही दुकानं आहेत, ती किरकोळ भाड्याने दिलेली आहेत, पण वरच्या मजल्यावर वाचनालय आहे. तदनंतर पुढे अजून त्याचं एक्सपान्शन होत गेलं. 2008 ते 2010 या दरम्यान 2 इमारती उभ्या राहिल्या. 2008 मध्ये एक छोटं मुक्तद्वार विभाग जिथं आमचा आहे, ती छोटी इमारत आहे ती मजली, पण त्या नव्या छोट्या इमारतीच्या तळमजल्यावर मुक्तद्वार विभाग आहे आणि त्या मुक्तद्वार विभागामध्ये 20 पेक्षा जास्त वर्तमानपत्र मोफत वाचनासाठी उपलब्ध असतात. लोक दिवसभर तिथे येऊन बसून वर्तमानपत्र वाचू शकतात. त्यानंतर शेजारची जागा अजून एक महापालिकेने दिली, जेव्हा जागा कमी पडू लागली होती. तिथे राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन हे कलकत्त्याला असतं, ती राष्ट्रीय संस्था आहे आणि वाचनालयांना प्रोत्साहन आणि मदत करण्यासाठी ती काम करते. त्या राजाराम मोहन राय फाउंडेशनने वाचनालयाला 25 लाख रुपये दिले. वाचनालयाने स्वतः काही कर्ज उभारणी केली, काही देणगी उभारली आणि त्यातून नूतन इमारत पुन्हा विस्तार म्हणून उभी राहिली. तिथे दुमजली बांधकाम सध्या आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर म्हणजे, आम्हाला 2024 मध्ये मानुजाने फाउंडेशन यांनी 50 लाख रुपये दिले आणि खास करून मुलांसाठीचा विभाग तुम्ही निर्माण करा असं सूचना त्याच्यासोबत होती. त्यानुसार आम्ही तिथे फक्त मुलांसाठीचा विभाग उभा केला आहे आणि तिथं मुलांचे हात पोचतील एवढ्याच उंचीची कपाटं, त्यांच्या आवडीची पुस्तकं असं सगळं आहे. तिथला हॉल जो बनवलेला आहे बाल विभागाचा, त्याचा त्याची अंतर्गत रचना सजावट ही मुलांना भावेल आवडेल अशी केलेली आहे. तिथे एक मोठा स्मार्ट बोर्ड आहे, त्याच्यावर चित्रपट बघण्याची सोय आम्ही मुलांना केलेली आहे. तसंच इंटरनेटवर जितक्या लायब्ररीज आम्हाला तिथे कनेक्ट करता येतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. तिथे इंटरनेट कनेक्शन आहे आणि आपलं सध्या राष्ट्रीय मिशन जे आहे नॅशनल लायब्ररी मिशन त्याच्यात सुद्धा इंटरनेटवरच्या लायब्ररीज जोडण्याचं काम एक उद्देश आहे ते आम्ही करत आहोत. तर असे तिथे विविध उपक्रम विस्तारित म्हणजे इमारतचं बांधकामाचं विस्तारीकरण याप्रमाणे होत गेलं.
0: वा वा छान. पण सर सीए म्हणून तुम्ही काम पाहता म्हणजे आकड्यांशी आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित काम आपण करता पण मग वाचनालयाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची आपली जी प्रेरणा होती ती कुठून आली?
1: माझ्या लहानपणाकडे जावं लागेल.
0: नक्कीच आवडेल आम्हालाही जाणून घ्या.
1: माझ्या कुटुंबामध्ये माझं सुदैव की मी ज्या कुटुंबात जन्मलो ते सगळे वाचनप्रेमी. म्हणजे माझी आजी खूप शिकलेली नाही पण प्रचंड वाचन, आजोबांचं वाचन, वडील खूप मोठे वाचक. म्हणजे पारोळा, मी मूळचा पारोळ्याचा आहे, पारोळ्याला जे हरिनारायण आपटे वाचनालय उभं आहे ते माझ्या वडिलांनी स्वतःची 350-400 पुस्तकं देऊन उभं केलं. ते नगरपालिकेतर्फे चालवलं जातं. त्या वाचनालयाला हरिनारायण आपटे नाव द्यावं यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. कारण हरिनारायण आपटे ज्या पारोळ्याला राहून गेलेत ही आठवण सदैव राहावी लोकांना, हा त्यामागे उद्देश होता. तर याप्रमाणे घरातच वातावरण खूप वाचनाचं होतं आणि खूप लहानपणापासून वाचनाची सवय त्यामुळे लागली मला. वाचनाशी मी जोडलं गेलो. मी जळगावला 1986 ला आलो तेव्हा सर्वप्रथम काय घडलं असेल तर मी वाचनालयाचा सभासद झालो.
0: अच्छा.
1: आणि तेव्हा वाचनालयाशी जोडला गेलो तेव्हापासून आणि म्हणजे आजीवन सदस्य झालो त्याचा. आणि कालांतराने वाचनामुळेच वाचनालयाशी जोडला गेलो. आधी त्यांच्या पुस्तक निवड समितीत मला घेतलं गेलं, मग नंतर माझं काम पाहून मला संचालक म्हणून घेतलं गेलं. तर गेले 20-21 वर्ष मी तिथं संचालक आहे आणि गेले 3 वर्षापासून कार्याध्यक्ष आहे. तर तिथे आहे मी ते केवळ वाचनप्रेमामुळे.
0: आजच्या डिजिटल युगात पुस्तकांच्या वाचनालयाचं जे महत्व आहे त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: वाचनाचं महत्व सार्वकालिक होतं आणि आहे आणि राहील. कितीही तुम्ही रिसर्च पेपर्स तपासले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास त्याच्यावर होतो वाचनावर, ते आपल्याला दाखवतं की व्यक्तीचा मानसिक विकास होण्यासाठी किंवा त्याचा वैचारिक विकास होण्यासाठी वाचन हा खूप मोठा भाग आणि भूमिका निभावतं. अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, त्या सगळ्यांचं याबद्दल मत आहे. आम्ही एक मुलाखत एका मानसोपचार तज्ज्ञांची लोकसत्ताला मला वाटतं आलेली होती, तर ती आम्ही तिथं मोठी फ्रेम बनवून लावून ठेवलेली आहे की वाचनाचा मुलांवर काय परिणाम होतो याच्याविषयी त्याच्यात चर्चा आहे. अनेक विद्यापीठांनी म्हणजे केम्ब्रिज, हार्वर्ड किंवा ऑक्सफर्ड यासारख्या विद्यापीठांनी त्याच्यावर अभ्यास केलेले प्रसिद्ध आहेत. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी इंटरनेटवर जरूर शोधावं की वाचन हा माणसाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा खूप मोठी भूमिका निभावतं.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि आम्ही हे सगळं बघून ज्याला आधुनिक काळामध्ये टॅगलाईन म्हणतो तसा आमच्या वाचनालयाच्या लोगोमध्ये एक टॅगलाईन जोडली आहे. वाचन त्याच्या पुढे डॉट डॉट डॉट आहेत आणि वाचन समृद्धीचा राजमार्ग अशी ती टॅगलाईन आहे.
0: खरंच खरंच. ती म्हणतो वाचनानेच माणूस समृद्ध होत असतो. अगदी खरंय. छान छान. पण वाचनालयाचा कारभार सांभाळताना आजपर्यंतच्या प्रवासातला आपला अभिमानास्पद असा क्षण कुठला आहे तो सांगू शकाल का?
1: रोजचाच.
0: क्या बात आहे. रोजचाच तुम्हाला अभिमान की मला पुस्तक वाचायला मिळतंय. वा सुंदर सुंदर.
1: एक आठवण या निमित्ताने सांगायला आवडेल, वाचकांनाही कळेल. वाचनालयाच्या लोगोमध्ये आम्ही ज्ञान मंदिर शब्द ऍड केला. जसं टॅगलाईन ऍड केली तसं ज्ञान मंदिर शब्द पण नव्याने टाकला. त्या ज्ञान मंदिर शब्दाची कथा आहे. बहिणाबाई चौधरी जळगावला होत्या आणि ते एकदा त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी कवी होते ते स्वतः त्यांच्याबरोबर जात होते एका ठिकाणी कुठे, तर त्यांना वाचनालयाची इमारत दिसली, दगडी इमारत चांगली बांधलेली. तर त्यांनी असं विचारलं सोपानदेवाला की ही हा बंगला कुणाचा, त्यांचा शब्द होता हा बंगला कुणाचा. तर सोपानदेवांनी त्यांना सांगितलं की आई हा बंगला नाहीये, ही लायब्ररी आहे. मग बहिणाबाईंनी त्यांना विचारलं म्हणजे काय, म्हणे वाचनालय इथं खूप कपाटाच्या कपाट भरून पुस्तकं असतात आणि तिथं लोक येतात आणि ती पुस्तकं वाचतात. बहिणाबाईंनी त्यांना जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. तेव्हा लक्षात घ्या, लोक पायी फिरायचे, वाहनं नव्हती त्यामुळे ते पायी चालले होते त्यानुसार, आणि गावाच्या वेशीवर मंदिर असायचे. हा त्याला संदर्भ आहे. बहिणाबाईंचं उत्तर असं होतं की अरे वेड्या, मग याला ज्ञान मंदिर म्हणायला पाहिजे.
0: क्या बात है, त्यावेळी हे विचार त्यांचे.
1: जसं गावाच्या वेशीवर देवाचं मंदिर असतं, तसं हे ज्ञानाचं मंदिर वेशीवर आहे, म्हणून त्याला ज्ञान मंदिर. तर ही आठवण सोपानदेव चौधरींनी वाचनालयाची 1977 एक स्मरणिका निघाली होती, 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून, त्या स्मरणिकेमध्ये हे त्यांनी लिहून लिहिलं आहे.
0: अच्छा, हो का, वा वा.
1: तर त्यातनं आम्ही तो ज्ञान मंदिर शब्द घेतला आणि तो आता आमच्या लोगोमध्ये आहे.
0: क्या बात आहे, मस्तच. सर, 1.5 लाख पुस्तकांचा खजिना होणार खुला, ही बातमीच वाचनप्रेमीसाठी एक पर्वणीच म्हणायला हवी. या उपक्रमाची संकल्पना नेमकी कशी आहे?
1: वाचन प्रेरणा दिवस हा वाचनालयामध्ये छोट्या प्रमाणात पण साधारण नेहमीच होत होता. म्हणजे त्या दिवशी छोटं प्रदर्शन तिथे मांडून ठेवायचं लोकांना बघण्यासाठी, असा आम्ही करत होतो. पण गेल्या वर्षी रोटरी क्लब जळगाव यांनी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने रोटरी महावाचन अभियान असं घेतलं, तिथे वाचनालयाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. वाचनालयातर्फे मी त्यांना अशी विनंती केली की रोटरी महावाचन अभियान घेण्यासाठी वाचनालय इतकं योग्य दुसरं ठिकाण नाही.
0: बरोबर,
1: कारण तिथं पुस्तकं आहेत, वाचनाची सोय आहे, आणि सर्वार्थाने वाचनालयानेच वाचन प्रेरणा दिवस लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका निभावणे आणि त्यासाठीची ते योग्य जागा आहे असं ठरवलं. त्यानुसार त्यांनी आम्हाला होकार दिला आणि यावर्षीपासून दरवर्षी आता रोटरी महावाचन अभियान हा वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने वल्लभदास वालजी वाचनालयात साजरा होईल असं आम्ही ठरवलं. आणि त्या अंतर्गतच यावर्षी सकाळी 9 ते 6 जो कार्यक्रम होणार आहे वाचनाचा, तो रोटरी क्लब जळगावच्या सहकार्याने आम्ही करत आहोत. पण त्यासाठी वाचनालयाचं योगदान पूर्ण आहे. म्हणजे रोटरी क्लबने आम्हाला सहकार्य केलंच आहे, पण वाचनालयात वाचनाची सोय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिथे 1.5 लाख पुस्तकं आहेत हे लोकांना माहीत नाही, कारण जे लोक वाचनालयात येतात त्यांना त्याची माहिती आहे, पण जे लोक वाचनालयात येत नाहीत त्यांना याची कल्पनाच नाही की तिथं इतकी चांगली सोय आहे, इतकी पुस्तकं आहेत. आमचा ट्रेन्ड स्टाफ आहे सगळा, लायब्ररीमध्ये ज्यांनी क्वालिफिकेशन ज्यांचे आहेत असे स्टाफ आहेत, अनुभवी आहेत, आणि ते सातत्याने चांगली सेवा देत आहेत. शिवाय तिथं पुस्तकांची देवाणघेवाण आम्ही आधुनिक काळानुसार संगणकीकृत केलेली आहे. म्हणजे पुस्तकाची देवघेव जी आहे ती संगणकावर नोंद होते. वाचकाला सभासद झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवर घरी बसून त्याच्या आवडीचं पुस्तक तिथं आहे का किंवा लेखकाच्या नावाने पुस्तक शोधता येतं, आणि पुस्तक जर उपलब्ध आहे किंवा नाही असं बघता येतं, आणि असेल तर लायब्ररीत फोन करून ते सांगू शकतात की हे पुस्तक मला पाहिजे. म्हणजे तिथे येऊन पुस्तक शोधण्यात जो वेळ जातो तो सुद्धा वाचेल. शिवाय लायब्ररीचं सबस्क्रिप्शन ऑनलाईन तुम्हाला मोबाईलवरून भरता येतं.
0: अच्छा, वा, सुंदर सुंदर. सर, वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला वा वाचनालय मार्ग असं नाव देण्याचा आता प्रस्तावही महत्वाचा आहे, आणि या निर्णयामुळे नेमकं वाचन संस्कृतीला आणि वाचनालयाच्या ओळखीला कशी नेमकी मदत होणार आहे?
1: वाचनालय जिथं उभं आहे त्या परिसरामध्ये लोकांना आता ते एक माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो किंवा खुण्याची जागा की कुठे तुम्हाला जायचंय, असं जेव्हा माणूस रस्ता एखाद्याला सांगतो तर वा वाचनालय हे ठळक ठिकाण आहे त्या जागी, आणि ते 150 वर्षापासून तिथं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही महापालिकेला विनंती केली होती आणि महापालिकेने त्यांच्या महासभेमध्ये एकमताने ठराव मंजूर करून जळगाव महापालिकेकडून वाचनालयाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय पथ असं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला, आणि त्यानुसार त्या नामफलकाचं उद्घाटन येणाऱ्या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने आपण 15 ऑक्टोबर रोजी करणार आहोत.
0: वा, छानच छानच. सर, आजकाल मुलांच्या हातात पुस्तकांपेक्षा मोबाईल जास्त दिसतो, पण मग मुलांना या पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी नेमकं सर्वांनी, शिक्षकांनी असो की पालकांनी असो, काय प्रयत्न केले पाहिजे?
1: सर्वप्रथम जर मी माझ्या मुलाला सांगत असेल की तू मोबाईल बघायला नको आणि पुस्तक वाचायला पाहिजे, तर हे सांगताना माझ्या हातात मोबाईल नको, पुस्तक हवं.
0: स्वतःपासून सुरुवात.
1: दुसरी गोष्ट, त्यांनी काय पाहावं. समजा आता अशी गोष्ट आहे की काळानुरूप मुलांना स्क्रीन पासून तुम्ही खूप काळ लांब ठेवू शकणार नाही, पण मग स्क्रीनवर काय पाहावं हे मात्र तुम्ही सांगू शकता आणि त्यातून मुलांना वाचनालयाकडे वळवू शकता. त्यासाठी आम्ही एक छोटे छोटे प्रयोग केले. आता एप्रिल ते जून या सुट्टीच्या काळात आम्ही मुलांसाठी मुलांनी मुलांसोबत बसून बघण्याचे चित्रपट दाखवले.
0: अरे वा.
1: दर रविवारी सकाळी 10 वाजता हे चित्रपट आमची एक समिती होती आहे, म्हणजे ती समिती ठरवते की या रविवारी कोणता चित्रपट दाखवायचा मुलांना.
0: अच्छा.
1: आणि त्यानुसार ते चित्रपट निवड करून दाखवले गेले आणि मुलांनी त्याचा खूप आनंद घेतला. दर रविवारी साधारण 200 ते 400 पर्यंत मुलं तिथं आली. त्यांनी ते म्हणजे चित्रपट तर पाहिलेत, पण त्यानिमित्ताने ते वाचनालयात आले.
0: बरोबर.
1: त्यांनी वाचनालय पाहिलं,
0: पुस्तकं बघितली,
1: पुस्तकं पाहिली, पुस्तकं हाताळली आणि त्यातली मुलं सभासद झाली. ही चांगली गोष्ट त्यातून घडली. आणि पालकांचं हे सगळं वातावरण बघून रेटा असा होता की त्यांनी सांगितले की चित्रपट दाखवायचं जे आहे ते तुम्ही सुरू ठेवा. मग आता सुटी नसल्यामुळे महिन्यात एकदा दर तिसऱ्या रविवारी महिन्याच्या सकाळी 10 वाजता वाचनालयात चित्रपट दाखवलं जातो आणि हे सगळे चित्रपट दाखवण्याचं पूर्ण काम मोफत आहे.
0: अरे वा.
1: म्हणजे मुलांनी तिथे यावं, पालकांनी त्यांना सोडून देतात आणि चित्रपट संपण्याची वेळ आधी जाहीर केलेली असते, त्यावेळेला येऊन घेऊन जातात.
0: वा, सुंदर संकल्पना आहे. सर, वाचनालयाचं व्यवस्थापन करत असताना आर्थिक शिस्त, पुस्तकांचं जतन आणि वाचकांच्या गरजा याचा नेमका समतोल कसा साधला जातो?
1: पुस्तकांचं जतन करण्याचं तर व्यवस्था आधीपासून आहे आणि स्टाफ त्यासाठी ट्रेंड असतो आणि वेळोवेळी संचालक मंडळी आवश्यकतेनुसार त्यात निर्णय घेत असते, पण आर्थिक गणित बसवण्यासाठी मात्र खूप धडपड करावी लागते. एक कटू असलं तरी सत्य असं आहे की शासनाची त्याला पुरेशी ग्रांट नाही. वास्तविक त्याकडे खूप लक्ष पाहिजे. परदेशातली वाचनालय पाहिली तर असं जाणवतं की तिथे सरकार इतकं आर्थिक पाठबळ त्यांना देतं की वाचनालयांना खूप चांगल्या सोयी आणि मोफत देता येतात, पण आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. पण तरी वल्लभदास वालची वाचनालयाचं कौतुक यासाठी आहे की या 150 वर्षांमध्ये ज्या ज्या काळात जे जे संचालक राहिले ते सगळे वाचनप्रेमी होते, पुस्तकप्रेमी होते. त्या सगळ्यांनी कसोशीने फार मेहनत करून वाचनालय आताच्या पिढीच्या हातात आणून सोपवलंय असं मला म्हणावं लागेल. आणि या 150 वर्षांमध्ये खूप वाचनालयाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, आर्थिक चणचणीलाही तोंड द्यावं लागलं, पण काही ना काही देणगीदार उभे राहिले. वाचक चळवळ वाढावी म्हणून संचालकांनी प्रयत्न केले. वर्गणीदार वाढले कधी. या सततच्या दडपडीमुळे वाचनालय आज तागायत जिवंत राहिलं आणि काय म्हणतो आपण, त्या दिवसेंदिवस तरुण होत चाल.
0: वेगळा प्रश्न विचारते सर, पुस्तक माणसाला बदलतो की माणूस पुस्तकातून स्वतःला शोधतो, काय सांगाल?
1: दोन्ही गोष्टी घडतात. एक नाही घडत. आपण जेव्हा वाचन माणसाला घडवतं असं म्हणतो तर तो विचारांना प्रवृत्त करतं. सगळ्यात महत्वाचा काय बदल घडतो, तर तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर ते विचार मनात येतात, ते रेंगाळत राहतात. काही गोष्टींचं सतत माणसाला चिंतन करावं असं वाटतं. एखादा विचार एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून टाकतो त्यातून, आणि मग त्यातून पुन्हा त्याला नवीन जे दुमारे फुटतात त्यातूनच लेखक कवी अनुभवातून घडतात.
0: वा वा, छान. तुमच्या आयुष्यातलं तुमचं सर्वात आवडतं पुस्तक कुठलं?
1: एक पुस्तक असं म्हणता येणार नाही, पण ज्यांनी खूप परिणाम केला अशी काही पुस्तकं आहेत. त्यातलं एक आयन रँड नावाची लेखिका आहे, तिचं द फाउंटन हेड नावाचं पुस्तक आहे. खूप लोकांनी वाचलं असेल, ते खूप लोकप्रिय लेखिका आहे. आणि मी व्यावसायिक आहे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि त्या पुस्तकामध्ये जी मध्यवर्ती संकल्पना आहे त्यात एक आर्किटेक्ट ही संकल्पना घेऊन त्या पुस्तकाची कथा गुंपलेली आहे. आणि व्यावसायिक माणसाने नीतिमत्तेशी कॉम्प्रोमाइज कसं करू नये हे सांगणारं ते पुस्तक आहे. शिवाजी असा भाग आहे की तो आयुष्यातनं वजा करणं शक्य नाही, त्याचा खूप इम्पॅक्ट राहिला आहे. बेसिकली अभ्यासाविषयक चिंतनाविषयी त्यांचं त्या नजरेने पाहणं शिवाजीला हे खूप प्रेरक आहे.
0: वा छानच छानच. जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
1: खूप वाचत राहा आणि जिथं असाल, समजा तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या दिवशी वाचनालयात यायला नाही जमलं, तर जिथं असाल, समजा जळगावला नाही आहात, बाहेरगावी आहात, तर तुमच्या गावात जे वाचनालय असेल तिथं जरूर जा. कारण वाचनालयांना वाचकांची प्रतीक्षा सतत आहे आणि सगळ्याच गावात ही परिस्थिती आहे. ज्यांना वाचनालयात जाणं शक्य नाही पण घरी शक्य आहे, त्यांनी घरी पुस्तकं आणा, कुटुंबासोबत बसून वाचा आणि आपसातल्या लोकांना त्याचे फोटो काढून पाठवा, त्याच्यातनं लोकांना प्रेरणा मिळेल. वाचनालयामध्ये खूप चांगला सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आता आम्ही. त्या दिवशी वाचनालयात या, सभासद व्हा जमलं तर, आणि वाचत राहा. सगळ्यांचं त्याचा भलं होणार आहे. कोणत्याही तुम्ही पक्षाचे असा, कोणत्याही मताचे असा, वाचनाने फायदा होईल हे निर्विवाद.
0: मस्त सर, आपल्या या संवादातून एक गोष्ट नक्कीच जाणवली, वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांनी भरलेल्या कपाटांची जागा नाही, तर विचारांना दिशा देणारे, कल्पना शक्तीला पंख देणारे आणि माणसाला समृद्ध करणारं असं ज्ञान मंदिर आहे. 1.5 लाख पुस्तकांचा हा खजिना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, सगळ्या मुलांच्या हातात पुस्तकं यावीत आणि जळगावची वाचन संस्कृती जी आहे अधिक समृद्ध व्हावी, हीच सदिच्छा आपण करूया. सर, आपण रेडिओ मनभावांच्या या मुलाखतीसाठी आलात आणि आपल्या वेळेबद्दल मी मनस्वी आभार आपले मानते. श्रोते हो, मोबाईल आपल्याला जगाशी जोडत असतो पण पुस्तकं आपल्याला स्वतःशी जोडत असतात. चला या वाचन प्रेरणा दिनी एक संकल्प आपण नक्कीच करूया, दररोज थोडा वेळ पुस्तकांसाठी राखून ठेवूया आणि ज्ञानाच्या या प्रवासात सहभागी होऊया. मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते, नमस्कार.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM.

ಗಪ ಸಹ ಸನಿ ದಪ ಮಗ ಪಮ ಗರಿ ನಾದರ್ ದೇ ತನ್ನ ತೋಂ ತದರ ದನಿ ನಾದರ್ ದೋ.